श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ, शक 1948 अर्थात 30 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनींना.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: मंगलप्रभात या कार्यक्रमात आता यानंतर कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. सुमन कल्याणपूर यांनी गायलेला. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीतकार दत्ताराम गाडेकर. स्वर गोविंद पोवळे यांचा.

गोविंद पवळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. संगीत होतं दत्ताराम गाडेकर यांचं. आणि श्रोतेहो मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सांगता बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेल्या योगेश्वर अभ्यंकर यांच्या रचनेनं. स्वर आहे सुमन माटे यांचा.

सुमन माटे यांनी गायलेली योगेश्वर अभ्यंकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं बाळ माटे यांचं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया विचारपुष्प. विचारपुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
1: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
0: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
1: प्रेमाचा सुकाळ.
2: श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी यज्ञ

संकल्पना सांगितली आहे. त्यात ते म्हणतात, परमेश्वराने प्रजा उत्पन्न केली आणि यज्ञ निर्माण केले. यज्ञ केल्याने कामनापूर्ती होईल. मनुष्य यज्ञ करून देवांना तृप्त करेल आणि देव उपभोग घेऊन मनुष्याला संतुष्ट करेल. एकमेकांना सहाय्य केल्याने साऱ्यांचंच कल्याण होईल. पुरुषार्थ बोधिनी टीकेमध्ये पद्मभूषण भट्टाचार्य डॉक्टर श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी यावर अप्रतिम असं विवेचन केलंय. त्यात ते म्हणतात, आपल्या शरीरामध्ये स्वभावता यज्ञ सुरू असतो. आपलं शारीरिक जीवन हे पूर्णपणे यज्ञावरच अवलंबून आहे. शरीराचे सगळे अवयव आपापल्या शक्तीची पराकाष्ठा करून निस्वार्थपणे कार्य करीत आहेत. आत्मसमर्पण हाच अवयवांचा यज्ञ आहे. डोळे दर्शन शक्तीचं समर्पण शरीराच्या कल्याणासाठी करतात, त्याप्रमाणे नाक कान हात पाय सर्व इंद्रिय आपली आपली कार्य स्वार्थ न बाळगता करतात. ते पुढे म्हणतात, तोंडाने खाऊन पोटाकडे पाठवून दिलेलं अन्न पोट पचवून त्याचा रस बनवून रक्त तयार करून सर्व शरीरातल्या अणुरेणूंकडे पाठवून देतं. समजा पोटाने हे यज्ञ कार्य बंद केलं आणि माझ्याकडे आलेलं अन्न फक्त माझं आहे असं समजून अन्न पोटातच राखून ठेवायला प्रारंभ केला तर पोट फुगून वातप्रकोप वाढून शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागेल ना. पोटाचा यज्ञ सुरू आहे तोपर्यंतच शरीराचं जीवन आहे. हा यज्ञ बंद होईल तेव्हा शरीराचा मृत्यू होईल. म्हणूनच म्हटलंय ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपलं भोजन हे पोटाचं यज्ञ कर्म. आयुष्यभर पोटासाठी माणसाची धडपड चालते, त्यात बरेचदा वणवण फिरावं लागतं. पोटाचं निमित्त करून दिवसरात्र पैसा जमवणं हे एकच उद्दिष्ट समाजामध्ये दिसतं. या प्रवृत्तीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज कठोर असे प्रहार करतात. एका अभंगामध्ये ते म्हणतात, पोटासाठी खटपट करीसी अवघा वीळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. अरे बाबा, दिवसभर सर्व काळ पोटासाठी मेहनत करतोस परंतु रामनाम घेण्यासाठी तुझी दात खीळ बसते रे. नंतर महाराज अत्यंत कठोरतेने म्हणतात, हरीचे नाम कदा काळी का नये रे वाचे, म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. तू वाचेने कधी राम राम म्हणत नाहीस, राम म्हटल्याने तुझ्या बापाचा काही खर्च होतो का रे. द्रव्यासाठी त्याच्या आशेसाठी तुला दाही दिशा पुरत नाही आणि कीर्तनाला जाताना तुझा देह जड होतो काय रे. परमात्म्याने पोट दिलंय तर त्याची चिंता तर करावीच लागते, तसं न करून कसं चालेल. उपाशीपोटी मन आणि देह परमात्म्याच्या भजनाकडे वळत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, उदर भरण्यासाठी तू काम कर, चिंतनात मात्र सतत राम ठेव. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा, प्रारब्धामध्ये देवाच्या भजनाने धन मिळावे ही इच्छा निर्माण कर. शक्ती व बुद्धी खर्च करून पांडुरंगाला चित्तामध्ये आठव असं महाराज म्हणतात. माणसाचा जन्म हा मातेच्या उदरात आहे. जगताना पोट हे मध्यवर्ती आहे. नुसतं खाण्यापुरतं नाही तर जगण्याचं मर्मही ते सांगतं. एक सांप्रदायिक भजन आहे, रामकृष्ण नर हरी विठोबा रामकृष्ण नर हरी, कधी करशील बा दयाळा गर्भवासा हा पुरे. गर्भवासाचं दुःख नको म्हणून सर्व संतांची विनवणी आहे. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे जे पसायदान मागितलंय त्यात ते गर्भवास मागतात. महाराज म्हणतात, हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुझा कधीही विसर पडू नये हे ज्ञान दे, मोक्ष मुक्ती धन संपदा यापेक्षा हा लाभ मला मिळू दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुझ्या नामाचं दान देशील तर गर्भवासाचं दुःख हे दुःख कसं राहील. भक्तीच्या पोटी शाश्वत आनंदाचा जन्म आहे. तुकोबाराय म्हणतात, पाठीपोटी देव कैसा हरिदासा भेव, मागे पुढे देव हा उभा असल्यावर भक्तांना भीती हो कसली. भयभीत न होता आनंदाने नामसंकीर्तन करा, नामात दंग असल्यावर तो काळ काय बळ करू शकेल. महाराज म्हणतात, आमचा देव सर्व गुण संपन्न जवळ उभा असल्यावर आम्हाला काय बरं कमी आहे. चुका पोटात घेणारा काळाचं भय नाहीसं करून पोटात गोळा

0: न उठू देणारा आणि पोटात फक्त प्रेम असणारा, संतांना पाठीपोटाशी घेणारा लेकूरवाळा विठोबा, त्याला प्रार्थना करावी, पोटी तुझे नाम असो आणि तेच ओठी येऊ, बाकी पोट रिकामच असू दे.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ए गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
1: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर ऐकू शकता. त्याचबरोबर आकाशवाणी सोलापूरच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद तुम्ही आता कुठेही आणि केव्हाही नक्की घ्या. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अंदर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
1: आता सोलापूर दिनांक.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
9: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
10: ऍडमिशनचं काम झालं.
9: आणि एवढी मोठी फी?
10: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
9: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
10: मोबाईल 90 96 222 325.
11: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. उद्यापासून इंधनावरील निर्बंध पूर्णपणे हटणार. पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याची चिंता मिटण्यातून देशांतर्गत वाहतूक होणार पुन्हा गतिमान. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 579 कोटींची तरतूद. विठूनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पहिली ते 10वीपर्यंत सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय शिकवण्याची सक्ती. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. राज्यातील 259 सरकारी दवाखान्यांमध्ये 5223 पदांची मेगाभरती. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दवाखान्यांमधून मिळणार चांगली सेवा. कर्जमाफीची 30 जून तारीख चुकली, आता 5 जुलैनंतर येणार कर्जमाफीचे बँक खात्यात पैसे. कृषीमंत्र्यांची सुधारित माहिती. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत कॅनडा संघाचा मोठा चमत्कार. दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये दमदार प्रवेश.

आता घडामोडी विस्तारानं पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधनाच्या जागतिक पुरवठा साखळीत अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर काही दिवसांपूर्वी कडक निर्बंध घातले होते मात्र हे निर्बंध उद्यापासून पूर्णपणे हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय यासंदर्भातील सरकारी पत्रक काल जारी केलंय देशातील सर्व ठिकाणचे इंधनावरील निर्बंध पूर्णपणे हटवण्याच्या या निर्णयामुळे इंधन पुरवठ्याची चिंता दूर होईल देशांतर्गत लॉजिस्टिक आणि व्यावसायिक वाहतूक पुन्हा एकदा वेगानं धावू शकेल पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधील विकास कामांसाठी 579,27,00,000 आर्थिक तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं या तीर्थक्षेत्र

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ते बोलत होते। भूसंपादनासाठीच्या आवश्यक निधीपैकी 30% निधी त्वरित वितरित करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले आहेत। वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह स्थानिकांच्या हिताचं संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य या आराखड्याच्या माध्यमातून देण्यास सरकार कटिबद्ध आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलंय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधिमंडळात हे स्पष्ट केलं। या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या शाळांना दंड आकारला जाईल, त्यानंतरही नियम न पाळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द केली जाणार असल्याचं यावेळी ते म्हणाले। राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत प्रत्येक शाळेत सन्मानपूर्वक गायलं जावं याबाबतीत शासनानं सर्व शाळांना स्पष्ट निर्देश दिल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली। दरम्यान पुढील वर्षापासून टीईटी सारख्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील असंही त्यांनी यावेळी सूचित केलं। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील संबंधित दोषींना मकोका लावणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। महाराष्ट्र सरकारनं राज्यातील 259 दवाखान्यांमध्ये एकूण 5223 विविध पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतलाय। या पदांसाठीच्या 320 कोटींच्या वार्षिक खर्चालाही मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे सोलापूरसह राज्यातील 35 जिल्ह्यांमधील आरोग्यसेवा चांगली होण्यास मदत होईल। त्याशिवाय नोकर भरतीतून बेरोजगारांना नोकरीची संधीही मिळणार आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर पीक कर्जमाफी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 2 लाखांच्या कर्जमाफीची रक्कम येत्या 5 जुलैनंतर संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। राज्याचे कृषी मंत्री श्रीयुत दत्तात्रय भरणे यांनी काल ही माहिती दिली। थकबाकीची रक्कम 30 जूनपर्यंत जमा होईल असं सांगण्यात आलं होतं। हा वायदा आता पुढे गेलाय। दरम्यान डीसीसी बँकेच्या लाभधारक साधारण 8000 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीसाठी अपलोड करण्यात आल्या आहेत। प्रशासक कुंदन भोळे यांनी ही माहिती दिली। डीसीसी बँकेच्या या थकबाकीदार शेतकऱ्यांना सुमारे 153 कोटींची कर्जमाफी मिळू शकते। त्याशिवाय राष्ट्रीय आणि अन्य बँकांचे साधारण 1.5 लाख शेतकरी थकित आहेत, त्यांच्याही याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत। राज्यातील सहकारी बँकांना थकित कर्ज वसुली करताना येणाऱ्या अडचणींची दखल राज्य सरकारनं घेतली असून पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयातून वसुली प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश राज्याच्या गृह विभागानं दिले आहेत। उजनी धरणातील पाण्याबाबत पर्यावरण तज्ज्ञ आणि सोलापूर महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून परस्पर विरोधी दावे केले जात आहेत। यातून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्य शासनानं वैज्ञानिकांच्या उच्चस्तरीय समितीकडून इथल्या पाण्याची गुणवत्ता तपासावी, जनतेच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करावा अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल विधानसभेत केली। पुणे पिंपरी चिंचवड शहराचं सांडपाणी थेट उजनीत मिसळत आहे। परिणामी सोलापूर शहरातील 20 लाख लोकांना कर्करोगाचा धोका निर्माण झाल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे। या मुद्द्याकडे देखील श्रीयुत देशमुख यांनी यावेळी लक्ष वेधलं। पीक विम्याचे जुने निकष बदलल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळत नाही, त्यामुळे यापूर्वीचे निकष पुन्हा लागू करावेत अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काल विधानसभेत केली। सोलापूर महानगरपालिकेतील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होत आहे। तज्ज्ञांअभावी आरोग्य अधिकाऱ्यांना प्रसूती प्रक्रिया पार पाडावी लागल्याची गंभीर बाब आमदार देवेंद्र कोठी यांनी काल विधानसभेत निदर्शनास आणून दिली। सोलापूरसाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर।

0: ची परवानगी आता 5 वर्षांसाठी असेल. पावसाळा किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीनं अधिक पडताळणी करूनच फलकांना परवानगी दिली जाणार आहे. सर्व फलकांची चाचणी दर 6 महिन्यांनी एका सक्षम स्वतंत्र सरकारी संस्थेद्वारे केली जाईल. डीसीसी अर्थात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल विभागीय सहनिबंधकांना सादर करण्यात आल्याचं वृत्त आहे. पंढरपूर इथं अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला आता कार्यवाहीची जोड दिली जात आहे. आजपासून 15 दिवसात जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत. या प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा या 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय. सोलापुरातील समर्थ बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. येत्या 3 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. छाननी 6 जुलैला तर माघार घेण्याची मुदत 21 जुलैपर्यंत आहे. मतदान 2 ऑगस्टला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून 3 ऑगस्टला सकाळी मतमोजणी होईल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट म्हणजेच एचएसआरपी बसवण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. दरम्यान अशी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर उद्यापासून कारवाई करण्याचा इशारा सोलापूरच्या आरटीओ विभागानं दिला आहे. सरकारच्या मालकीच्या पडीक जमिनी नोंदणीकृत महिला बचत गटांना नाममात्र 1 रुपया भाडेपट्टा दरानं शेती प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी दिल्या जाणार आहेत. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. लॉस एंजेल्स स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेच्या बाद फेरीमधील पहिल्या सामन्यात सहयजमान कॅनडा संघानं फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा चमत्कार करून दाखवला. राऊंड ऑफ 32च्या अत्यंत चुरशीमधील सामन्यात कॅनडा संघानं दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत या संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवत पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या राऊंड ऑफ 16 मध्ये दमदार प्रवेश केला. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. पंढरपूर तालुक्यातील आंबे इथं कृषी पंपाच्या विजेचा धक्का लागून लक्ष्मण बाबू नागणे वय 60 आणि अलका लक्ष्मण नागणे वय 55 या पती पत्नीचा काल जागीच मृत्यू झालाय. सोलापूर जिल्ह्यात काल कार हुणवी म्हणजेच बैलपोळ्याचा सण साजरा झाला. या सणावर पावसाचं सावट दिसलं. सोलापूर जिल्ह्यात काल सर्वत्र वट सावित्री पौर्णिमेचा सण उत्साहात झाला. अनेक उपक्रम राबवले गेले. महिलांनी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली. राज्याचे कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा हे आज सकाळी 11 वाजता करमाळा दौऱ्यावर येत आहेत. मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर सोहळ्यासाठी त्यांचा दौरा आहे. रेंगाळलेला मान्सून आजपासून पुन्हा वेग घेतोय. 4 दिवसात तो राज्यात पोहोचून काही दिवसात पावसाचा जोर वाढेल. हवामान विभागानं ताजा अंदाज वर्तवलाय. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूर शहराचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 32.3 दशांश, किमान 27.7 दशांश. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. उद्यापासून इंधनावरील निर्बंध पूर्णपणे हटणार. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 579 कोटींची तरतूद. पहिली ते 10वीपर्यंत सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय शिकवण्याची सक्ती. राज्यातील 259 सरकारी दवाखान्यांमध्ये 5223 पदांची मेघाभरती. आता 5 जुलैनंतर येणार कर्जमाफीचे बँक खात्यात पैसे. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत कॅनडा संघाचा मोठा चमत्कार. आणि याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी.
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
3: सोनोग्राफी साठी आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचं
1: अंबिका हॉस्पिटल।
4: मोबाईल

या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. राज्य सरकारनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर जाहिरातींचे फलक लावण्यासंदर्भात नियम आता यापूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. फलकासंबंधीच्या सर्व प्रस्तावांना आता मुख्य अभियंत्यांकडून मंजुरी मिळणार आहे. जाहिरात फलक लावण्याची

0: 9 9 2 17 55 55 4
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊसाचं व्यवस्थापन करताना आपल्या ऊस उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. या पद्धतीच्या उपाययोजना जर आपण केल्या तर त्यामुळे होणारं संभाव्य नुकसान आणि उत्पादनातील घट आपल्याला थांबवता येते. यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करतेवेळी लांब सरी, एकाडेक सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट आणि दांड स्वच्छ ठेवावे. आपल्या शेतामधील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच आपण ऊसाचं क्षेत्र ठरवलं पाहिजे. लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीमधील अंतर कमी ठेवलं पाहिजे. जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह हा अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लिटर प्रतिसेकंद प्रवाह असा विभागून दिला पाहिजे. शक्य तिथं पाणी नेहमीच्या पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर आपल्याला फायदेशीर ठरतो. रासायनिक खतं ही ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. पिकाची खालची वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरवावीत. ऊसामधील या पाचट आच्छादनानं दोन पाळ्यांच्या पाण्याच्या पाळीतील अंतर आपल्याला वाढवता येतं आणि पाण्याच्या 4 ते 6 पाळ्यांमध्ये यामुळे बचत देखील होते. शेताच्या बाहेरच्या बाजूला साधारणपणे 1 मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये. पीक नेहमी तणविरहित ठेवावं, म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग आपल्या ऊसाच्या पिकाला होईल. सेंद्रिय आणि जैविक अर्थातच ॲसिटोबॅक्टर, PSB या खतांचा वापर करावा आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर ऊस पिकामध्ये आपण केला पाहिजे. अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पिकाला पोटॅश खताची 25% मात्रा अधिक द्यावी. तसंच 21 दिवसांनी 2% म्युरोटॉप पोटॅश, 2% युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी अर्थातच मॅक्रो आणि मायक्रो खतं ही द्रवरूप खतांच्या 1% या प्रमाणात 1 महिन्याच्या अंतरानं 3 फवारण्या केल्या पाहिजे. ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कायटोसान सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर आपण ऊसाच्या पिकात केला पाहिजे. पाचट आच्छादन, पाचट प्रक्रिया, बुंध्याची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणं अशी कामं केली तर आपल्याला अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये देखील ऊसाचं योग्य व्यवस्थापन करता येतं आणि ऊस उत्पादनामध्ये होणारी संभाव्य घट आपल्याला नियंत्रणात आणून चांगलं उत्पादन घेता येतं.

कृषी सल्ला आता आपण ऐकला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. याशिवाय बाजार भाव आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी प्रगतिशील युवा शेतकरी महेश पांडुरंग आसबे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, गावकरी मंडळ हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता आपण प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून ऐकू शकाल, कारण संध्याकाळी 7:30 वाजता आयसीसी विमेन्स T20 वर्ल्ड कप स्पर्धेअंतर्गत क्रिकेट मॅच असल्यामुळं गावकरी मंडळ हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून. आता हिंदी भक्ती रचना.

0: चंदन दास आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधाकर यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. संगीत अनूप जलोटा यांचं होतं.
1: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
3: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
1: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
2: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
3: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
1: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
3: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43 43.
4: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी

0: पैशांची गरज आहे. कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
1: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
0: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
1: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
3: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
0: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
5: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
6: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
5: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
6: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
5: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
6: मोबाईल 98 50 33 88 07.
7: अहो काका, मिठाई काय वाटताय?
5: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
5: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
8: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
8: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
9: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
10: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
11: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
12: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
0: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 7083069496.
0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
4: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
4: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
0: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
4: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
13: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
14: अर्गन पा परवा परवा पाच तुला वाका येत नव्हतं आणि आता तर पळायला

0: लागलास की?
1: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
2: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधे दुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93724444434.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
4: संपर्क 87 88 46 14 97.
5: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाईज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77 19 92 22 55.
4: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
3: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
4: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
8: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 103.4 MHz. सकाळचे 7 वाजले आहेत. आता जाहिरातीच्या प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी.
9: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
10: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
9: क्यों?
10: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
9: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
8: श्रोते हो, आज कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी यांचा आहे जन्मदिन. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील ही लोकप्रिय संगीतकार जोडी. या दोन्ही भावंडांनी 30 वर्ष हिंदी चित्रपट संगीतासाठी दिलेलं योगदान अमूल्य असंच आहे. सुरुवातीला कल्याणजी यांनी कल्याणजी वीरजी शहा या नावानं एकट्यानंच संगीत दिलं. 1958 साली आलेला सम्राट चंद्रगुप्त हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे भाऊ आनंदजी हे त्यांच्या समवेत आले आणि कल्याणजी आनंदजी या नावानं संगीतकार जोडी चित्रपटसृष्टीमध्ये दाखल झाली. श्रोते हो, अतिशय मृदू स्वभाव आणि सर्वांचा सन्मान राखणारी ही जोडी असल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं नाव आजही अतिशय सन्मानानं आणि आदरानं घेतलं जातं. कल्याणजी यांचं निधन होऊन आज इतकी वर्ष झाली, पण आनंदजी हे संगीतव्रत अजूनही जोपासून आहेत. दोन्ही भावांचं वैशिष्ट्य म्हणजे कल्याणजी हे शास्त्रीय संगीताची बाजू सांभाळत तर आनंदजी हे आधुनिक संगीताची जोड देत. त्यामुळे कोणतंही गीत असो त्यांच्या चाली एवढ्या सुमधूर होत्या की प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी यांचा आज जन्मदिन. त्यांना विनम्र आदरांजली आणि या जोडीचं हे सदाबहार असं गीत एक गाणं गुणगुणण्यासाठी.

0: मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं. आणि याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07:09 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला एच

0: एचपीव्ही लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
1: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव एचपीव्ही असं पडले आहे.
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
6: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन, दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
9: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
8: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
10: फास्ट ट्रॅक कोर्ट

0: काळामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
1: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
2: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण तापमान

0: हवामान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रुपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
1: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
3: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
4: संपर्क 98-60-10-44-70.
5: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

0: माननीय श्री निलेश गटने सर।
1: नमस्कार सर।
2: नमस्ते।
1: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत।
2: धन्यवाद
1: सर। खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे। कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे। सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
2: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं। त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं। तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे।
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे। खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
2: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं। आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो। तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एमटीडीसी नेमकं काय करते किंवा एमटीडीसीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खासगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं। पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खासगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये एमटीडीसी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण

की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्यानी त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खासगीकरणाच्या तत्वावर या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एमआयडीसीनी खासगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा

0: आदिवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एमआयडीसीनी खासगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खासगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एमटीडीसी, जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एमटीडीसी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन गृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन गृह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळे लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झाले

केलेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रानं तो कार्यक्रम सहक्षेपित केला. सकाळचे 7:40 होत आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आता भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

सुधीर भडके यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम फाटक यांचं. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका
0: साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

श्रोतेहो, साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण डॉ महेंद्र कदम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आता भावधारा या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते, आज संध्याकाळी 7:30

आजल्यापासून आयसीसी विमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट प्रसारण आपण ऐकणार आहात संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून. त्यामुळे त्यानंतरचे आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून आपण ऐकणार आहात. गावकरी मंडळ हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता. यामध्ये बाजारभाव आणि कृषी सल्ला आपण जाणून घ्याल. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी प्रगतिशील युवा शेतकरी महेश पांडुरंग आसबे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी सोलापूर केंद्र.

0: राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन.
1: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: तुकाराम धाडम यांनी गायलेलं माणिक माने यांचं लोकगीत आपण ऐकलं. कृष्णा शिंदे यांचं संगीत होतं.
1: ऑर्डरवर ऑर्डर येतील, प्रोजेक्टवर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंगवर पॅकिंग होतील, बॅलन्स शीटवर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: श्रोत्यात ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार आहेत जे आता आपण आजपासून रोजच बघणार.
4: हो, हो.
6: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घाललं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने. सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात, तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते. 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
4: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
6: जसं खिळ्याच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते.
4: बर.
6: की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खिळ्याच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात.
4: बर.
6: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो. तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात तसे हे बुट्टेच

0: म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हटलं अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला सोल्डर केलेल्या असतात त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसावेत म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते पाटली म्हणाल तर 20 ते 22 ग्रॅम पर्यंत बनते त्यामुळे 45 ग्रॅमच्या 2 पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65 ते 70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनतं आणि परत मगाचा आवडीचा विषय मजुरी केवळ 4 ते 5%
1: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं
0: साईज प्रमाणे वजन बदलतं फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो
1: हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात अमित मोडक सर तुम्ही आज आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा पुन्हा गाडगे आणि सन्स दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स अगदी डफरीन चौकात सोलापूर स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आता आणखी एक लोकगीत ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे हरेंद्र जाधव यांचं लोकगीत संगीत आहे मधुकर पाठक यांचं

0: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
2: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम
3: खमंग रुचकर.
1: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका
3: खमंग रुचकर
2: दररोज सकाळी 9:15
1: ऐकत रहा आणि बनवत रहा
2: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.

श्रोत्या, आज सकाळी 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले.

उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाए आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील

0: टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेष. आज एक भावकवी आणि मृगावर्त या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते क्रूब निकुंभ यांचा आहे स्मृतिदिन. 22 नोव्हेंबर 1919 साली त्यांचा जन्म झाला. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात असं हळुवारपणे लिहिणारे कृष्णाजी बळवंत उर्फ क्रूब निकुंभ हे कवी म्हणून जितके थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते. क्रूब निकुंभ बेळगावमधल्या लिंगराज महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कॉलेजमध्ये साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय हा विषय ते शिकवायचे. शिकवण्याच्या ओघामध्ये कितीतरी कवींच्या कविता ते सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या व्याख्यानातून विद्वत्तेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता त्यांना पाठ होत्या. श्रोते हो, क्रूब निकुंभ हे गर्व अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना समजून घ्यायचे. घाल घाल पिंगावाऱ्या ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्याच्या आशयामुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द आणि भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीच्या हृदयातल्या भावना याचा अनुभव ही कविता हे गाणं ऐकताना आपल्याला होतो. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. संगीत कमलाकर भागवत यांचं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं क्रूब निकुंब यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कवी क्रूब निकुंब यांना आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आज नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजेच बाळ कोल्हटकर यांचा आहे स्मृतिदिन. 25 सप्टेंबर 1926 साली त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदूच. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकंही लिहिली. प्रेक्षकांना जे हवं, जे आवडतं ते त्यांनी रंगभूमीवर उभं केलं. ते उभं करताना कथानकाची सुसूत्र बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषित वजा टाळी घेणारी काही वाक्य याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करून नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीनं ते रंगभूमीचे उत्कृष्ट नट सुद्धा होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली दुरितांचे तिमिर जाऊ, वाहतो ही ध्रुवांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब अशी नाटकं खूप लोकप्रिय झाली. या नाटकांचे हजाराहून अधिक प्रयोग झाले. 3 दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीमध्ये त्यांनी 30 हून अधिक नाटकं लिहिली आहेत. श्रोतेहो, आता बाळ कोल्हटकर यांचं दुरितांचे तिमिर जाऊ या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत. भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं.

बाळ कोल्हटकर यांचं दुरितांचे तिमिरे जाऊ या नाटकातलं पद आपण ऐकलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरात. श्रोते हो, बाळ कोल्हटकर यांच्या नाटकातले काही प्रसंग हे अति भावनिक असे असायचे, त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना अश्रू पुसायला लावत असायची. नाटक वेळेवर सुरू करणं, ते प्रामाणिकपणे सादर करणं, शिवाय ते लोकप्रिय करणं हे त्या काळात अवघड होतं. पण बाळ कोल्हटकर यांच्या नाटकांचे हजारच्या वर प्रयोग झाले. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती, तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य त्यांनी जपली. दुरितांचे तिमिर जाऊ या नाटकाचे 1500 प्रयोग, वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचे 1400 प्रयोग, मुंबईची माणसं या नाटकाचे जवळपास 2000 वर, तर एखाद्याचं नशीब या नाटकाचे 1000 वर प्रयोग झाले. श्रद्धेहो, बाळ कोल्हटकर यांचं शिक्षण खरं तर 7व्या इयत्तेपर्यंत झालं होतं. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी प्रथम जोहार या नावाचं नाटक लिहिलं. 1947 सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली होती, मात्र त्यानंतर पेशाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही अडचणीचा काळही त्यांनी अनुभवला, पण या काळात नाटकं आणि चित्रपटाच्या संहिता लिहिण्याचं काम त्यांनी चालूच ठेवलं. बाळ कोल्हटकर यांचं निधन झालं 30 जून 1994 साली, तेव्हा त्यांना विनम्र आदरांजली. आणि त्यांच्याच वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातलं पद ऐकूया, माणिक वर्मा यांनी गायलेलं.

वाहतूही ध्रुवांची जुडी या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं पद आपण ऐकलं, माणिक वर्मा यांनी गायलेलं. श्रोतेहो, बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आज शाहीर निवृत्ती पवार यांचा आहे जन्मदिन. सातारी झटका असलेला खणखणीत आवाज ही शाहीर निवृत्ती पवार यांची ओळख होती. काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं, शिवाय महिना ग महिना तुझी हौस पूर्वीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं, सूर्य उगवला, यासारख्या कितीतरी मराठी गाण्यांनी मराठी रसिकांना भुरळ घातलेली आहे. श्रोतेहो, शाहीर निवृत्ती पवार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या देगावचा. आई हौसाबाईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत शाहिरीचं बीज पवारांमध्ये रुजलं. वयाच्या 8व्या वर्षांपासून ते पोवाडे सादर करत असायचे. आता शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक लोकगीत आपण ऐकूया.

मैना ग मैना तुझ हाउस पुरवीना अग मैना ग मैना तुझ हाउस पुरवीना।

आम्ही माणसं मराठ मोळी अशी राणी साधी पोळी दोन्ही सावी चिरकल पिवळी तुझ्या दंडात रुता विचोळी मारी झोकात गझोकात अशी वरात मिरवीना मारी झोकात गझोकात

0: काष्टाण्णपि क्योतो भूमि तुगराजाची लक्ष्मी नाही शिणगा राहला कमी पुतळ्याची माळ गडुरल म्हणे नतवी खडवीन पुतळ्याची माळ गडुरल म्हणे नतवी खडवीन
1: खरं
0: तुला सोडीन बेळगाव फिरवी.

0: मळ्या मंदी गहू हरभरा उसावर तिडून तोय तोरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना
1: ठरवा की
0: तुला जोडीना कोव्यात फिरविना तुला जोडीना कोकणात फिरविना

0: ಮಮ್ಮಲ್ಲ ಪಿರವೀನ ಕತ್ತುಲ್ಲ ಸೋಡಿನ ಮಮ್ಮಲ್ಲ ಪಿರವೀನ ಮೈನ.
1: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोतेहो, मराठी गाणी आपण ऐकत आहोत, त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेषही आपण जाणून घेत आहोत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: इंस्टा दी स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. शाहीर निवृत्ती पवार यांचा आज जन्मदिन. श्रोते हो, वयाच्या 16व्या वर्षी निवृत्ती पवार यांनी बिर्ला हाऊसमध्ये एक अभंग गायला होता महात्मा गांधीजींच्या समोर. त्यावेळी महात्मा गांधीजींनी त्यांना कौतुकाची थाप दिली होती. 1946 गिरगावच्या ब्राह्मण सभेमध्ये बालगंधर्व राम मराठे आप्पा पेंडसे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक समरगीत गायलं आणि खुद्द बालगंधर्व यांच्याकडूनही त्यांना वाहवा मिळाली. 1942 चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मराठी भाषेची चळवळ, गिरणी कामगारांचा लढा अशा अनेक विषयावर त्यांनी वेळोवेळी कौन केली होती आणि ती सादरही केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मल्हारराव होळकर यांच्यावर त्यांनी जे वीररसपूर्ण पोवाडे गायले ते अंगावर रोमांच उभे करत असत. शाहीर निवृत्ती पवार यांचा आज जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांनी गायलेलं आणखी एक लोकगीत आपण ऐकूया, अप्पा कांबळे यांचं ही लोकगीत.

0: अग्यहौ सा
1: कार भारी
0: हौ सा
1: कार भारी
0: ये तुझा कानी गोष्ट सांगतो मी नवलाची अग होशील ग

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आप्पा कांबळी यांचं लोकगीत आपण ऐकलं. काही मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आज कौटुंबिक चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता केशव यांचा आहे जन्मदिन. श्रोते हो, चित्रपट किंवा नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात आलेले दत्ता केशव. दत्ता धर्माधिकारी यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि जवळपास 30-35 वर्ष चित्रपट क्षेत्रामध्ये स्वतंत्र वाट त्यांनी निवडली.

दत्ता केशव यांचे मोठे भाऊ वसंत हे प्र के अत्रे यांच्या नाटकामध्ये काम करत असायचे. त्याचबरोबर ते गायक सुद्धा होते. याशिवाय त्या काळामध्ये घरात वातावरण नामवंत साहित्यिक घरामध्ये येत असायचे. प्र के अत्रे, ग ल ठोकळ, य गो जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्याशी दत्ता केशव यांच्या ओळखी होत गेल्या. 1950 साली दत्ता धर्माधिकारी यांच्या अल्हाद चित्रसंस्थेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. अखेर जमलं या चित्रपटाचं लेखन मधुसूदन कालेलकर यांनी केलं होतं. या काळात दत्ता केशव यांची मधुसूदन कालेलकर यांच्याबरोबर ओळख झाली आणि पुढच्या काळात कालेलकरांनी लिहिलेल्या आम्ही जातो आमच्या गावा, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा या चित्रपटाचे सहाय्यक लेखक म्हणून त्यांनी काम केलं. काही काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले लेखक दिग्दर्शक पी एल संतोषी यांच्याबरोबरही लेखन आणि दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम केलं. '74-75 साली बायानो नवरे सांभाळा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचं होतं. श्रोते हो.

त्यानंतर भिंगरी फटाकडी मोसंबी नारंगी हे चित्रपट दत्ता केशव लिखित आणि दिग्दर्शित असेच सुवर्ण महोत्सवी ठरले. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये दत्ता केशव यांनी जवळपास 40 चित्रपटांचं लेखन केलं तर 27 चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं.

0: भिंगरी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. श्रोते हो, दत्ता केशव दिग्दर्शित भिंगरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. दत्ता केशव यांचा आज जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन. श्रोते हो, काही मराठी गाणी आपण ऐकली, त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेष आपण जाणून घेतले. सकाळचे 9:15 वाजले आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आता ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
5: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
4: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
6: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
7: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
8: आणि मी अपर्णा
7: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अपर्णा, आता पाऊस सुरू होईल
8: हो,
7: आणि पाऊस म्हणजे भजी समोसे वडापाव असं मस्त पैकी खावं वाटतं ना.
8: हो ना. चल तर मग मी आज तुला सांगते रोल समोसे.
7: अरे वा, बर.
8: त्यासाठी साहित्य असं लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी बारीक रवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा तूप, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर, 3 उकडलेले बटाटे लागतील बरं का, मध्यम आकाराचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तळण्यासाठी तेल.
7: बरं, साहित्य थोडस जास्त वाटते, पुन्हा एकदा मी सांगते. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी बारीक रवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा तूप, आलं लसूण मिरची पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर, 3 उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे
8: बरोबर,
7: 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर म्हणालीस ना तू आणि तळण्यासाठी तेल.
8: अगदी बरोबर. आता हे रोल समोसे करायचे कसे ते सांगते. हा, परातीमध्ये गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घेऊन त्यात ओवा, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा आपण जे तूप घेतले ते तूप, म्हणजे त्याचं मोहन करून हे सगळं पिठाला चोळायचंय.
7: बरं,
8: त्यामुळे समोसे छान खुसखुशीत होतात बरं का. आणि त्यानंतर लागेल तसं पाणी वापरून पीठ मळायचंय. हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय. आता बटाट्याचं सारण तयार करण्यासाठी आपण उकडलेले बटाटे जे घेतलेत ना ते किसून घ्यायचे.
7: बरं,
8: त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर किंवा याऐवजी तू ब्रेडचा चुरा वापरलास तरी चालेल.
7: बरं, म्हणजे त्या बटाट्याला बाइंडिंग येण्यासाठी.
8: आणि हे वापरल्यामुळे काय होतं, बटाट्याच्या सारणातील ओलावा कमी होतो.
7: हो,
8: सामोसा तळताना सारण बाहेर येणार नाही आणि त्यामध्ये मग लाल तिखट, धणे पावडर, चवीनुसार मीठ घालून हे सगळं साहित्य एकजीव करायचंय. झाकून ठेवलेल्या पिठाचे गोळे करायचे आणि त्यातला 1 गोळा घेऊन पोळपाटावर थोडं सुकं पीठ लावून हे आपण पोळी लाटतो ना तसं ते लाटायचे.
7: बरं,
8: त्यानंतर त्याला चौकोनी आकारात कापून त्याच्या उभ्या पट्ट्या कापायच्या.
7: बरं, म्हणजे आपल्याला रोल करायचं.
8: त्यातली एक पट्टी घेऊन त्यावर हे बटाट्याचं सारण त्यात भरायचंय

0: आणि ही पट्टी रोल करायची आणि शेवटी बोटानं थोडं पाणी लावून ते चिकटवायचे.
1: बरं, म्हणजे बाहेर येणार नाही,
0: बाहेर येणार नाही, ती पट्टी सुटणार नाही. आणि अशाच प्रकारे सगळे रोल तयार करून घ्यायचे आणि मग गॅसवर कढई ठेवायची, तेल गरम करून मंद आचेवर एका वेळी 2 ते 3 रोल हे समोसे रोल समोसे घेऊन सतत हलवत सगळ्या बाजूने सोनेरी रंगावर तळायचे.
1: अरे वा,
0: झाले आपले रोल समोसे तयार.
1: म्हणजे संध्याकाळच्या वेळेस चहासोबत गरमागरम समोसे करायला मस्त सांगितलेलेस तू.
0: अगदी बरोबर,
1: श्रोतेही नक्की करून पाहतील. पण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत येते.
0: हो हो,
1: तेव्हा इथेच थांबूया. पण पुन्हा आपण भेटणार आहोत
0: नवीन पदार्थासह
1: आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात.
0: तोपर्यंत मी अपर्णा
1: आणि मृणाल
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री दूध सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री दूध सारीज मध्येच मिळतात.
3: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. 9:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता क्रमशः अभिवाचन, निर्मिती सहाय्य आहे विनायक दुदगी यांचा.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. प्राध्यापक तिरम व्ही सरदेशमुख यांच्या कवितांचा तुरे चंद्र फुलांचे हा नाट्याविष्कार आम्ही केला. त्याची रिहर्सल सेवासदन प्रशालेमध्ये आम्ही तेव्हा करत असू. त्यामध्ये मी, सुनील गुरव, शंतनू कुर्टीकर, प्रशांत देशपांडे आणि सुनीता तारापुरे असे आम्ही पाच जण सहभागी झालेलो होतो. कवी हेमकिरण पत्की देखील आमच्या समवेत होते. 15-20 दिवसांमध्ये कविता आम्हाला पाठ झाल्या, त्या आम्ही साभिनय सादर करत होतो. रोजच्या तालमीनंतर प्रशांत देशपांडे आणि मी कवितांच्या चालीसाठी बसत असू. चाली प्रशांतच बांधत होता, पण मी आपलं मध्ये मध्ये रॉय गिणीकरांची कविता चालीत म्हणून दाखवावं किंवा शाळेत शिकवलेल्या कविता बाळबोध चालीमध्ये त्याच्यापुढे म्हणून दाखवे. विशेष म्हणजे प्रशांतकडे असलेल्या खेळण्यातल्या कॅसिवोवरून तो कवितांना संगीत देत असे आणि त्या पट्ट्या अशा बेमालूम फिरवून सरदेशमुखांच्या कवितेची चाल अलगद बांधत असे. कवितांचा आशय आधी आत्मसात केलेला होताच. वाचकाला कळलेली कविता आणि कवीनं लिहिलेली कविता यांचा अर्थ एकच असेल असं मानणं मात्र चुकीचं आहे. घुसळूनी अंगभर होऊन या हैराण, खांद्यावर माझ्या टाकून देई मान. या कवितेतल्या हैराण या शब्दानं आम्हाला बरंच हैराण केलेलं होतं, पण प्रशांत कसलेला संगीतकार, त्यानं त्या हैराणला काबूत आणलं. तर हे सगळं असं चाललेलं होतं. सरदेशमुखांना रोजच्या रिहर्सलची खबर मी आणि हेमकिरण देत असू. आमच्या दृष्टीनं कार्यक्रम उत्तम बसला असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्यांना सेवासदन प्रशालेमध्ये रिहर्सल

पाहण्यासाठी निमंत्रण दिलं. सेवा सदन मध्ये असलेल्या रंगमंचावरती नाट्य आराधनाच्या लेबल्स वगैरे टाकून आम्ही आत्मविश्वासानं नाट्यपूर्ण शैलीमध्ये कविता सादर केल्या. सरदेशमुख समोर खुर्ची टाकून बसलेले, लेबल्सवर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बसलेलो, त्यामुळे एखादी कविता आम्ही चौघे मिळून म्हणायला लागलो की सरदेशमुख इकडून तिकडे मान वळवून पाहत असत, म्हणजे जो कवितेचे शब्द उच्चारे त्याच्याकडे ते वळून बघत. आम्ही कविता मुखोद्गत केलेल्या होत्या त्या पाठ म्हटल्या, तिच्या आशयानुसार आम्ही मुद्राभिनय देखील केला. प्रशांतनं अनेक कवितांच्या मधल्या ओळींना चाल बांधून त्या इतक्या उत्तम रीतीनं गायल्या की आम्ही सारे आमच्यावरच खुश झालेलो होतो. कार्यक्रमाचा पूर्वार्ध प्रेमकवितांचा आणि उत्तरार्ध सामाजिक जाणीवांच्या कवितांचा होता. रिहर्सल संपली. सरदेशमुख आता आमची पाठ सोपटणार, कौतुक करणार असं बरंच काही मनात येत होतं. रिहर्सल संपल्यावर त्यांनी परिधान केलेल्या फुलशर्टाची बाही मागं घेऊन घड्याळ्यात किती वाजले ते पाहिलं. हेमकिरण शेजारीच होता. आम्हा सगळ्यांकडे हसरा कटाक्ष टाकून ते त्याला म्हणाले, चल 9 वाजत आले. आणि आमच्याशी कौतुकाचं तर सोडाच, पण एक शब्दही न बोलता ते गेले. कोणतीही प्रतिक्रिया न देता ते घरी परतल्यामुळं आमचा चांगलाच हिरमोड झाला. शंतनू कोर्टीकर म्हणाला, आपल्या सगळ्यांकडे पाहून ते हसले ना, त्यांना कार्यक्रम आवडला नसता तर ते हसले असते का? त्याच्या या वाक्यानं आम्ही हसलो, पण ताण अधिकच वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 त्यांना फोन लावला. मी त्यांना रिहर्सलबद्दल बोललो. ते म्हणाले, घरी ये 10:30 सुमारास. 10:30 बापूंकडे म्हणजे सरदेशमुख सरांकडे गेलो. कवितांची संहिता घेऊन ते वाटच पाहत होते. इकडचं तिकडचं न बोलता मी थेट मुद्द्यालाच हात घातला. बापू, आवडलं नाही का आमचं सादरीकरण? त्यावर ते हसले, म्हणाले, रंगमंच उघडा होता त्यामुळे मला कविता नीट ऐकता नाही आल्या. आज मी पुन्हा येतो. सेवा सदन मधल्या एखाद्या वर्गात करा रिहर्सल, म्हणजे तुम्हा सगळ्यांचं बोलणं मला नीट ऐकू येईल. कार्यक्रमामध्ये सादर होणाऱ्या कवितांची संहिता त्यांनी माझ्याकडे दिली, त्यावर काही खुणा केल्याचं दिसत होतं. पण पुन्हा निर्णय बदलून ते म्हणाले, राहू दे, संहिता माझ्याकडेच राहू दे, आज आल्यावरती पुन्हा पाहिन. संध्याकाळी ते रिहर्सलला पुन्हा येणार असल्याचं मी आमच्या सगळ्या सहभागी कलावंतांना सांगितलं. ठरल्याप्रमाणे ते तालमीला आले. आज आता आमच्यावरती वेगळाच ताण होता. ज्या वर्गामध्ये आम्ही रिहर्सल करत होतो त्यात विद्यार्थ्यांना बसायचे बाक चढत्या क्रमानं पायरी पायरीनं वर वर जाणारे होते. सरदेशमुख शिक्षकांच्या खुर्चीमध्ये बसले. आम्ही कार्यक्रमामध्ये बसण्याची जी पद्धत ठरवलेली होती तसे बाकावरती क्रमाक्रमाने बसलो. त्यांनी आम्हा सगळ्यांना पहिल्या बाकावर बसायला सांगितलं. 4 बाकांची पहिली आडवी रांग होती. आम्ही कविता म्हणायला सुरुवात केली. कधी न्हाला नाही सप्रपात धारांखाली, कधी नाचलास का पाऊस गारांखाली. कार्यक्रमातल्या या पहिल्या 2 ओळी मी आणि शंतनू म्हणत असू. पहिल्याच ओळीला त्यांनी आम्हाला थांबवलं. प्रपात धारांखाली आणि पाऊस गारांखाली हे शब्द त्यांनी स्वतःच्या उजव्या कानाची पाळी धरून आम्हाला पुन्हा उच्चारायला लावले. त्यांना ऐकू गेलं नसावं असं वाटून शंतनूनं जरा वरचा स्वर लावून पाऊस धारांखाली असा उच्चार केला. जवळपास तसाच मीही प्रपात धारांखाली असा उच्चार केला. सगळी अक्षरं बरोबर उच्चारलेली आहेत. प्रश्नार्थक शेवट असल्यामुळं तसा टोनही लावलेला होता, पण त्यांनी आमच्या अनुस्वाराच्या उच्चाराकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, तुम्ही धारांखाली उच्चारताना र वरील अनुस्वाराचा उच्चार ख ला न जोडून करत आहात, म्हणजे प्रपात धारांखाली असा. तो प्रपात धारांखाली असा हवा, असं म्हणून तो शब्द उच्चारून दाखवला. आम्ही थक्क झालो. केवळ अनुस्वाराच्या उच्चारामध्ये किंचित बदल केल्यामुळं कवितेची गोडी वाढलेली होती. अनुस्वार असलेल्या शब्दापुढचं अक्षर कोणतं आहे त्यानुसार उच्चार करावा लागतो हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं होतं. विशेषत य किंवा व अशा अक्षरांवर अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार करताना काळजी कशी घ्यावी लागते हेही त्यांनी सांगितलं. म्हणाले, तुम्हाला गाण्याचा कंठ नसला तरी चालेल, पण अचूक उच्चारासह तुम्ही साधं बोललात तरी सुद्धा लोक तुमचं बोलणं ऐकत राहतील. अनुस्वाराच्या उच्चारांचा हा धडा आजही लक्षात आहे. याच कवितेतल्या ओळी आहेत,

0: कधी चुंबिलेस का प्राजक्ताचे देठ निवविलेस कधी रे विलासिनीचे ओठ. या ओळींशी त्यांनी पुन्हा थांबवलं. त्या ओळी पुन्हा म्हणायला लावल्या. मला वाटलं देठ आणि ओठ मधील ठ त्यांना स्पष्ट ऐकू गेला नसेल म्हणून तो खणखणीत घेतला. पण त्यातील निवविलेस या शब्दाला त्यांनी अडवलं. म्हणाले निवविलेस मध्ये वीला पहिली वेलांटी आहे पण म्हणून तो उच्चार ऱ्हस्व करू नको, तो थोडा दीर्घ करून दाखव. मग निवविलेस कधीरे विलासिनीचे ओठ या ओळीला नेमका अर्थ आला. निवविलेस असा वी दीर्घ नाही तर जखमेवरची फुंकर कशी हळुवार घातली जाते दीर्घ आणि दाह निवणारी, तसा दीर्घ वी त्यांना अपेक्षित होता. श्रोते हो, प्रेम संकेत किती वेल्हाड असतो. सरदेशमुखांसारख्या प्रतिभावंताच्या शब्दांमधून तो प्रकट होतो तेव्हा त्याला एक वेगळी खुमारी येते. उच्छादमधील हा एक प्रसंग पहा. पुण्यात लॉ कॉलेजच्या आवारामध्ये एका सायंकाळी सुजाता मला विचारते, माझ्या मनात या घटकेला काय आले ठाऊक? असतं ठाऊक पण मला बोलता येत नाही. माझ्या मनात जे हिरव्या डोळ्यांचं काळं मखमली मांजर शेपटी ताठून एकसारखं भिरभिरतंय तेच तिच्याही मनात असणार. पण वेड पांघरून मी उभा राहतो हुच्चासारखा. ती चांगलीच अंगावर येते. म्हणते एक दिवस देते तुला, उद्या याच वेळी याच ठिकाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील तरच खरा तू. खरा काय? खरा पुरुष. एक गालगुच्चा आणि एक सित्कार असा सवाल ती पोरगी टाकेल याची कल्पनाही करता आली नाही मला. सुजाता गेली निघून लगालगा. जिमखान्यासमोरच्या वळणावर उभ्या असलेल्या त्या भुचाच्या झाडावर सरसर चढून आकाशात तरंगत गेलो केव्हा ते कळलंही नाही. चंद्रलोकीचं रहस्य शोधणारा गुप्तहेर झालो त्या मंद चांदण्यामध्ये. दळदार फुलांची ती रात्र स्वप्नमयी झाली. झोपे वाचून फटफटलं. श्रोते हो, शब्दांमधून प्रकट होणारं नाटक असं अनुभवता येतं. सरदेशमुखांच्या थैमान या नाटकाविषयी आपण पुढच्या भागात माहिती घेऊया.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगी यांचा. आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 9:32 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रबेला हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आपण जाणताच की कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी यांचा आज आहे जन्मदिन. त्यांच्यावरच आधारित आज के फनकार हा कार्यक्रम आता विविध भारतीवरून आपण ऐकला. आता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून चित्रबेला या कार्यक्रमामध्ये कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली आणखी काही सदाबहार गीतं आपण ऐकूया. त्या गाण्यांचा आनंद आपण घेऊया.

श्रोतेहो, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांच्या स्वरात हम तुम और वो या चित्रपटातलं हे गीत विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं होतं. श्रोतेहो, कल्याणजी आनंदजी यांनी अतिशय लोकप्रिय अशी गाणी आपल्या रसिकांना दिली. त्यांच्या संगीत कौशल्यानं सर्वांनाच भारावून टाकलं.

लागलं होतं. त्या काळी एस डी बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, हुस्नलाल भगतराम, रवी अशी दिग्गज संगीतकार मंडळी असतानाही कल्याणजी आनंदजी यांचं संगीत या सर्वांपेक्षा वेगळं होतं, उठून दिसत होतं आणि ऐकण्यासाठी तर अतिशय सुंदर असंच वाटत होतं. यानंतर आता आपण ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत स्वर, पुन्हा एकदा किशोर कुमार यांचा.

0: बनारसी बाबू या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांनी गायलेलं संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.
1: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे.

0: नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: श्रोत्यो, साहित्य संपदा यामध्ये आज लेखक डॉ महेंद्र कदम यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. तेव्हा नक्की ऐका आज रात्री 8:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकू शकाल. आता गीत या चित्रपटातलं आनंद बक्षी यांची रचना ऐकूया. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीतकार कल्याणजी आनंदजी.

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातली प्रकाश मेहरा यांची रचना किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकली. श्रोते हो, चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमामध्ये कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली काही सदाबहार अशी चित्रपट गीतं, कारण आज कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी यांचा आहे जन्मदिन. श्रोते हो, या जोडीनं 250 वर चित्रपटांना संगीत दिलं, त्यापैकी 17 चित्रपटांना सुवर्ण महोत्सव आणि तब्बल 39 चित्रपटांना रौप्य महोत्सवाची सोनेरी किनार लाभली. त्यानंतर ते त्या काळातले सगळेच नामवंत निर्माते दिग्दर्शक यांचे आवडते संगीतकार बनले. प्रकाश मेहरा यांनी आपल्या बहुतेक 9 चित्रपटांमध्ये या जोडीला संधी दिली. मनोज कुमार यांनी उपकार आणि पूरब और पश्चिमसाठी या जोडीचीच निवड केली, तर फिरोज खान यांनी अपराध, धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाजसाठी कल्याणजी आनंदजी या जोडीला काम दिलं. मनमोहन देसाई, सुलतान अहमद, राजीव रॉय, गुलशन राय, सुभाष घई यांनीही कल्याणजी आनंदजी या जोडीचीच निवड केलेली होती. आता यांनीच संगीत दिलेलं लावारिस या चित्रपटातलं हे गीत.

लावारिसी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अमिताभ बच्चन यांनी गायलेलं. श्रोतेहो कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ही सदाबहार अशी गाणी कायमच आपल्या स्मरणात राहणार आहेत. तेव्हा कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी यांचा आज जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन आणि कार्यक्रमाची सांगता या धमाल गीतानं. गाणं आपल्या लक्षात आलंच असेल, डॉन या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

डॉन या चित्रपटातली इंदिवर यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकली. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं. आणि याबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात नक्की कळवा. आता CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87 4003 4008.
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
3: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98 50 33 88 07.

0: किरण लेले यांनी गायलेलं निर्मला देशपांडे यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं. श्रोतेहो, आपण जाणताच की आयसीसी T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या या स्पर्धेअंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आपण ऐकणार आहात. त्यामुळे 7:30 नंतरचे आकाशवाणी सोलापूरचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरून ऐकू शकाल. 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये बाजारभाव, कृषी सल्ला जाणून घेतल्यानंतर ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी प्रगतिशील युवा शेतकरी महेश पांडुरंग आसबे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी सोलापूर.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
6: संपर्क 87 88 46 14 97.
0: मराठी येण्याच्या कार्यक्रमात आता एक नाट्यपद आपण ऐकूया. पुरुषोत्तम दारफेकर यांचं नाटक कट्यार काळजात घुसली आणि गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.
1: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाईज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
2: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
3: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
2: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
4: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का

0: फटाकडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात आता आपण ऐकलं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता काही हिंदी गाणी, पण तत्पूर्वी जाहिरातींचं प्रसारण.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे.

0: कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
1: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
0: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
1: फोन 77 740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
2: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77 19 92 22 55.
4: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला विक्की नागर यांचं पॉपगीत ऐकूया, हॅरी आनंद यांनी गायलेलं. संगीत हॅरी आनंद आणि विपिन आनंद यांचं.

0: जानकी नागर यांचं पॉप गीत आत्ता पण ऐकलं.
1: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
2: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
1: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच अंबिका हॉस्पिटल.
3: मोबाईल 99217555554.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, व्हीआयपी रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, व्हीआयपी रोड, सोलापूर. फोन 2315156.
5: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
6: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
5: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
6: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
5: मोबाईल 73,5,25,47 आणि 84,11,966,700.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
8: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
9: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
10: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
0: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता फराग रुही यांची गझल ऐकूया. जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली, संगीत जगजित सिंग यांचं.

0: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
3: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 7083069496.
3: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स.
4: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
3: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
4: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
3: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
4: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
3: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
5: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
3: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
6: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत ऐकूया. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, चित्रपट महाराजा.

0: महाराजा या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, नदीम श्रवण यांचं संगीत होतं.
1: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
3: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
1: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
2: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
3: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
1: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
3: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
6: अर्गन पा, परवा परवा पात्र तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की.
7: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
8: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, सोलापूर.
9: मोबाईल 93 72 14 44 34.
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मुतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
4: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

करण अर्जुन या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं. आणि याबरोबरच हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजतात. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदास सहाव्यांदा ऐकलं हे गाणं, अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
0: आणि ते हिरना समज बुज बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भीशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या.
1: हो रे 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ पण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत.

0: बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखरता, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
0: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून, गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
0: अगं गाण्यावरून आठवलं,
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
1: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळाय जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
0: गंमत कसली गंमत ग?
1: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
0: मग वैतागली असेल जानू.
1: वैतागली नाही, पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
0: हो,
1: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
0: आपण शपथ कोणाची घेतो? तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं, आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं, तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
0: खरंच सुखदा, ही निरागसता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालं नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो, आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळीक हरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मतं आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा,
0: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय?
1: तुला आठवत आहे ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू, नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग, झालं.
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा, तसं झालंय
1: अगदी अगदी।

0: कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही. हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले विंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत. पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका, इतकंच.
1: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्येवाधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो. माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा एक पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार. इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधा प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर. आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार, आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग, ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीनी. काय काय झालं, काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं.
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याचं काहीला. नाही म्हणजे वारा खा, पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस. आता म्हणशील भुरकन उडून जा.
0: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता.
2: मस्त.
0: का ग, आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं. उठा उठा, चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी, मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेली आहे ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात,

0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळपट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खर तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
0: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
2: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही, बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
1: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
2: ए सुखदा, परवाकिने आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
1: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
2: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
1: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न यानंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
1: माणसांनी आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते?

0: मुळात आनंदी राहूया काय?
1: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
0: काय
1: चक्क आभाळ भरून आलंय.
0: आहा,
1: वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही वरसू लागेल.
2: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय? वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने ही साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तर जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्ध शिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण

0: ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरंतर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडस, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये, त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाण्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं.

आणि त्यासोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते कफ वाढू शकतो सर्दी खोकला होऊ शकतो प्रमाणातच

0: हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात, त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकासा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं.
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकतात. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: गिरीधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.

0: छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे ते तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेत आयुर्वेदामध्ये. पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे?
1: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होलसेल फ्रेझर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाहीयेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाहीये. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ए टू मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
2: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार.
2: हा नमस्कार.
1: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो बोरवणे मुंबई.
2: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरवणे मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तेच पाणी किती द्यायला पाहिजे आपण? हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या खेळतात खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
2: बरं.
1: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायला जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं. पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
2: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
1: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो.

0: ना विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहितच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण मान्यवती शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठराग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठराग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकी ही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्त धातू आहेत त्यांच्या धातवाग्नीलाही महत्व आहे. पण जाठराग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ गर्म. ते यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचा म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध

0: त्यात शतावरी कल्प मिक्स करून शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल, तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 वाजताची असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात, त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीयावेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यशन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यशन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसळलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं, तसंच शरीरात होतं. आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं, आपण बोधक मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो, आधीचा ऍसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो, ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात, काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं, बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात, मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं, पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं, तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्स्युअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याची कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी 0-carb डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की

0: डाएटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल तूप दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल तूप दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत किडकिडीत आहेत त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में कार्यक्रम सुनिए, सुरीला सफर.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरी

0: कडे उसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे

0: पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी यासंदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले.

0: आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज

0: आमकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन आहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. आहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान आहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन आहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच

0: साहेबजी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले चार वर्ष आम्ही पाहतोय जे जवळच्या लोक ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात ते आम्ही आता पाहत आलो. त्याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालिक किल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालिक किल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटत असते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
1: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर चार घटना तर सक्तीच्या धर्मांतराची एक घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजे घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर

भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे चार अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत एनएसयूआय या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतो, आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट प्रसारण आम्ही संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून करणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर आपले नेहमीचे कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळतील. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातली ही पहिली रचना अकेली या चित्रपटातली आहे राजशेखर यांची. ज्याला संगीत हितेश सोनिक यांनी दिलंय. गायक कलाकार सुनिधी चव्हाण.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया भूल भुलैया 2 या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं गीत जलसंगीत प्रीतम यांनी दिलंय।

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कोळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझ तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं गावकरी मंडळ।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं प्रशांत पांडे यांचं गीत, ज्याला संगीत राम संपथ यांनी दिलंय। गायक कलाकार अरिजित सिंग आणि सहकारी

फतो लापता लेडीज हा 2024 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी विनोदी अर्थात कॉमेडी ड्रामा असलेला हा चित्रपट. या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण रॉय यांनी केलेलं आहे. आमिर खान यांचाही या चित्रपटामध्ये सहभाग आहे. हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकास पात्र ठरलेला आहे. कलाकारांविषयी बोलायचं झालं तर नितांश गोयल, प्रतिभा रत्ना, स्पर्श श्रीवास्तवा, रवी किशन आणि मराठी कलाकार छाया कदम यांच्या या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. कथानक सांगायचं झालं तर सन 2001 मध्ये दोन नवविवाहित जोडपी रेल्वेनं प्रवास करत असताना घुंगटामुळे चुकून नवऱ्यांकडे चुकीच्या नवरी जातात. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होतो. गोंधळ, विनोद आणि भावनिक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय. या कथेतून स्त्रियांचं स्वातंत्र्य, शिक्षण, आत्मविश्वास आणि ग्रामीण समाजातील परंपरांवर अतिशय हलक्या फुलक्या पण प्रभावी पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. उत्कृष्ट आणि वास्तववादी अभिनय या चित्रपटात या कलाकारांचा आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भारताचं सुंदर चित्रीकरण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऐकूया या चित्रपटातलं आणखी एक गीत.

हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आंखों की गुस्ताखियां या चित्रपटातलं विशाल शर्मा यांच्या स्वरातलं गीत. गीत आणि संगीत विशाल शर्मा यांचं.

श्रेया घोषाल यांच्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आमच्या युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाती, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख

0: दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
3: ऐकूया बेला शेंडे यांच्या आवाजातली सुहास तपस्वी यांची ही रचना. संगीत आशिष मुजुमदार.

0: मिठाई 1981 पासून तिवारीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: संदीप खरे यांची रचना सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांच्या युगलस्वरात. संगीत कमलेश भडकमकर.

0: इंस्टाची स्टोरी फेसबुकचे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
1: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर
2: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
3: पण तू कसा ओळखलास
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
4: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर
5: इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत हिंदी गाणी कार्यक्रमातली पहिली भक्ती रचना नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात

0: मानसी रोग स्त्री रोग असोवा हृदय रोग
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार
0: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोर
1: अंबिका हॉस्पिटल
2: मोबाईल 99217555
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारतीय विद्यापीठ विजापूर रोड जुळे सोलापूर
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18

ऐकूया मिताली सिंग आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरातली गझल, ज्याला संगीत भूपिंदर सिंग यांनी दिलंय, शब्द इब्राहिम आशक यांचे.

0: लक्ष द्या.
1: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
2: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
0: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
1: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
2: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
0: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
2: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.

0: इथं हिंदी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना संतोष पवार नमस्कार.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 86 46 14 97.
3: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
3: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर.
4: संपर्क 98 60 10 44 70.
5: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, NAAC A-ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विजापूर रोड सोलापूर.
0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM 103.4 MHz वरून आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. श्रोतेहो, आकाशवाणीच्या निवडक कार्यक्रमांचे अपडेट्स आता आमच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध आहेत. तेव्हा फेसबुक, इन्स्टा आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलला अवश्य फॉलो करा आणि शेअर करा. शोधो, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट वर्णन आम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आपल्याला ऐकवणार आहोत संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र FM 103.4 MHz वर.

आज रात्री 8:15 वाजता साहित्य संपदा या कार्यक्रमात कादंबरीकार प्राचार्य डॉ महेंद्र कदम यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. संध्याकाळचे 6:58 होत आहे. सुरुवातीला काही संदेश आणि जाहिराती. ठीक 7 वाजता मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबई

का AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच
व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री

0: मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफएमएन 103.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. शोधो आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट वर्णन आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आम्ही ऐकवणार आहोत संध्याकाळी 7:30. त्यानंतर नियमित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीवर आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र FM 103.4 मेगाहर्ट्झवर. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळाच्या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी महेश आसबे यांची जयपाल खडकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:05 मराठीतून बातम्या. 8:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. आजच्या कार्यक्रमात कादंबरीकार प्राचार्य डॉ महेश कदम यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवरून आपल्याला ऐकायला मिळेल. रात्री 9:00 मराठी गाणी. आजच्या कार्यक्रमात शकुंतला यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकणार आहोत. मधुकर आरकडे, देवदत्त पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. त्यानंतर आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत सामन्याचं धावतं वर्णन आम्ही आपल्याला ऐकू. रात्री 10:00 हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपल्याला ऐकायला मिळेल. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत FM 103.4 मेगाहर्ट्झवर.

श्रोते हो, आकाशवाणी सोलापूरच्या निवडक कार्यक्रमांचे अपडेट्स आता आमच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध आहेत, तेव्हा फेसबुक, इन्स्टा आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलला अवश्य फॉलो करा आणि शेअर करा.

हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. विधिमंडळाचं समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्या सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळी सदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला, विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिष्णोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिष्णोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून

0: ऑटोनॉमस लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

0: नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याबाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: न्यूज
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून संध्याकाळचे 7:30 वाजले. आता काही क्षणातच आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट वर्णन आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आम्ही आपणास ऐकवणार आहोत. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आमचा गावकरी मंडळाचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 दिनांक 30 जून इसवी सन 2026.

कार्यक्रमात सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले दैनिक बाजार भाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठीचे आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. वांगी 50 ते 400, टोमॅटो 20 ते 250, हिरवी मिरची 140 ते 300, डब्बू मिरची 380 ते 450, दोडके 50 ते 320, काकडी 100 ते 450, गवार 100 ते 450, भेंडी 100 ते 300, गाजर 100 ते 500 रुपये, ओली शेंग 4000 ते 5800, फ्लॉवर 100 नगांचा भाव 480 ते 1600 रुपये, कोबी 70 ते 180, बीट 80 ते 250, कारली 200 ते 500, तोंडली 150 ते 160, दुधी भोपळा 75 ते 125, शेवगाच्या शेंगा 100 ते 260 रुपये, मका कणीस 420 ते 680, कोथिंबीर 100 पेंड्यांचा भाव 500 ते 1600 रुपये, मेथी 1000 ते 1700, शेपू 100 पेंड्यांचा भाव 700 ते 1500 रुपये, चुका 100 पेंड्यांचा भाव 500 ते 900, राजगिरा 600 ते 800, आंबाडी 300 ते 500, पालक 500 ते 900, तांदूळचा 700 रुपये. आता फळांचे भाव. डाळिंब भगवा 10 किलोचा भाव

0: दहा किलोचा भाव 390, जांभूळ 10 किलोचा भाव 300 ते 700 रुपये, कच्चा खजूर 200 ते 700 रुपये। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले दैनिक बाजार भाव आताच आपण ऐकले। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठीचे होते। आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वरून। आता ऐकूया कृषी सल्ला।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊसाचं व्यवस्थापन करताना आपल्या ऊस उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। या पद्धतीच्या उपाययोजना जर आपण केल्या तर त्यामुळे होणारं संभाव्य नुकसान आणि उत्पादनातील घट आपल्याला थांबवता येते। यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करतेवेळी लांब सरी, एकाडेक सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे। प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट आणि दांड स्वच्छ ठेवावे। आपल्या शेतामधील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच आपण ऊसाचं क्षेत्र ठरवलं पाहिजे। लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीमधील अंतर कमी ठेवलं पाहिजे। जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह हा अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लिटर प्रतिसेकंद प्रवाह असा विभागून दिला पाहिजे। शक्य तिथं पाणी नेहमीच्या पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर आपल्याला फायदेशीर ठरतो। रासायनिक खतं ही ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत। पिकाची खालची वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरवावीत। ऊसामधील या पाचट आच्छादनानं दोन पाळ्यांच्या पाण्याच्या पाळीतील अंतर आपल्याला वाढवता येतं आणि पाण्याच्या 4 ते 6 पाळ्यांमध्ये यामुळे बचत देखील होते। शेताच्या बाहेरच्या बाजूला साधारणपणे 1 मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये। पीक नेहमी तणविरहित ठेवावं, म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग आपल्या ऊसाच्या पिकाला होईल। सेंद्रिय आणि जैविक अर्थातच ॲसिटोबॅक्टर, PSB या खतांचा वापर करावा आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर ऊस पिकामध्ये आपण केला पाहिजे। आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पिकाला पोटॅश खताची 25% मात्रा अधिक द्यावी। तसंच 21 दिवसांनी 2% म्युरियोटॉप पोटॅश, 2% युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी। यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल। रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी अर्थातच मॅक्रो आणि मायक्रो खतं ही द्रवरूप खतांच्या 1% या प्रमाणात 1 महिन्याच्या अंतरानं 3 फवारण्या केल्या पाहिजे। ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कायटोसान सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर आपण ऊसाच्या पिकात केला पाहिजे। पाचट आच्छादन, पाचट प्रक्रिया, बुंध्याची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणं अशी कामं केली तर आपल्याला आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये देखील ऊसाचं योग्य व्यवस्थापन करता येतं आणि ऊस उत्पादनामध्ये होणारी संभाव्य घट आपल्याला नियंत्रणात आणून चांगलं उत्पादन घेता येतं।
0: जयपाल खडकर यांनी दिलेला कृषी सल्ला आताच आपण ऐकला। शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी महेश आसबे यांच्याशी जयपाल खडकर यांनी साधलेला संवाद।
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत सांगोला तालुक्यातील अकोला वासुद या गावचे प्रगतिशील युवा शेतकरी महेश पांडुरंग आसबे आणि ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। तर सर्वप्रथम महेशजी, गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत, नमस्कार।
3: नमस्कार।
2: आजचा जो विषय आहे ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र, या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत, परंतु सुरुवातीला माझा असा प्रश्न आहे की महेशजी, तुम्ही बीटेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलंय आणि तसंच एमटेक देखील फूड प्रोसेसिंगमध्ये केलंय, मग इतकं उच्च शिक्षण असून देखील आज इकडं शेतीकडे वळण्याचा तुमचा मानस कसा काय झाला किंवा शेतीकडे का वळाला?
3: खरं तर शेती हा जो विषय आहे तो आमच्या म्हणजे बाळकडू असल्यासारखं, म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांपासून शेती हाच व्यवसाय आमच्या आजपर्यंत चालत आलेला आहे। आमचे वडील ही शेतीच करतात, आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये शेती हाच व्यवसाय चालतो, तेच आमच्या उपजीविकेचे साधन आहे। त्यामुळे आम्ही जन्मल्यापासून ते अगदी पूर्ण शिक्षण कम्प्लीट होईपर्यंत ही शेतीची नाळ जी आहे ती आम्हाला पहिल्यापासून मिळाली होती आणि वडील हे आमच्यासाठी एक मोठी

0: विश्लेषण होते शेती क्षेत्रातले, जे वेगवेगळे नवीन प्रयोग असतील, वेगवेगळे आधुनिक शेती म्हणजे कसे वेगवेगळे बदल केले पाहिजेत, तर ह्याचे बाळकडू म्हणतात तसं आम्हाला मिळत गेलं होतं. शिक्षण जे आहे ते सुद्धा आम्ही कृषी क्षेत्रामध्येच मी घेतलं, अग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये, आणि एमटेक सुद्धा आम्ही प्रक्रियामध्येच केलं, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला शेतीतच काम करायचं आहे हे विजन ठेवूनच त्या क्षेत्रात उतरलो होतो. त्यामुळे शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मी पूर्णपणे शेतीकडे वडिलांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो.
1: बरं, आज जो आपण विषय घेतलाय ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र, या अनुषंगानं पहिला माझा प्रश्न असा असेल की ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी आपल्याला नेमकी जमीन कशी हवी?
0: ड्रॅगन फ्रूटला सगळ्यात पहिलं म्हणजे हे एकतर कमी पाण्यावरचं पीक आहे, त्याच्यामुळे ह्याला निसऱ्याची जमीन असणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुमची काळरान असू द्या, माळरान असू द्या, मुरमाचा असू द्या, खडकाळ असू द्या, कसंही असू द्या, फक्त ह्याला पाणी निसरा झालं पाहिजे. मग बरेच शेतकरी म्हणतील की आमचं प्युअर काळरान आहे, ज्याला धर सुद्धा नाही 30-35 फूट, तर अशा मध्ये तुम्हाला उंच बेड करून पाण्याचा निसरा करावा लागेल. खडकाळ मुरमाट रानामध्ये तर आरामात हे ऍक्च्युअली कॅक्टस किंवा निवडुंग हे खडकाळ रानातलंच पीक आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्ही लावू शकता. किंवा उताराची रानं असतील किंवा तुमचा डोंगरी पट्टा असेल अगदी त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट साठी पाणी निचरा होणारी जमीन असणं अतिशय महत्वाचं.
1: आता चांगल्या उत्पादनासाठी आपण पाहतो की वेगवेगळी जी वाणं आहेत किंवा व्हरायटीज म्हणतो या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर ड्रॅगन फ्रूट लागवडी करता फायदेशीर असं वाण कुठलं आहे काय सांगाल?
0: तसं पाहायला गेलं तर ड्रॅगन फ्रूट मध्ये पूर्ण जगामध्ये म्हटलं तर 200 ते 250 व्हरायटीज आहेत. प्रत्येक देशानुसार, प्रत्येक तिथल्या क्लायमेटनुसार व्हरायटी ह्या निवडून गेलेल्या आहेत. जसं आंब्यामध्ये असेल, द्राक्षामध्ये असेल, जसं आंब्यामध्ये कोकणात हापूसच होतो, सोलापुरात केशर चांगल्या पद्धतीचे येतो, द्राक्ष म्हणलं तर सांगली सोलापूरमध्ये चांगले येते, नाशिकमध्ये येते, पण ती कोकणात होऊ शकत नाही. तशा पद्धतीनं सेम ड्रॅगन फ्रूटमध्ये देखील आहे, पण मुख्यत्वे आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 3 व्हरायटी चालतात, किंवा ड्रॅगन फ्रूट मध्ये मुख्य 3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे बाहेरून लाल साल दिसते, आतून लाल घर असतो किंवा गुलाबी घर असतो, दुसरा आहे तो बाहेरून लाल साल असते आतून पांढरा घर असतो, आणि तिसरी व्हरायटी म्हणजे

0: पाऊसच होतो. मग सोलापुरात केशर चांगल्या पद्धतीचे येतो, द्राक्ष म्हणलं तर सांगली सोलापूर मध्ये चांगली येते, नाशिक मध्ये येते, पण ती कोकणात होऊ शकत नाही. तशा पद्धतीनं सेम ड्रॅगन फ्रूट मध्ये देखील आहे, पण मुख्यत्वे आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तीन व्हरायटी चालतात, किंवा ड्रॅगन फ्रूट मध्ये मुख्य तीन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे बाहेरून लाल साल दिसते आतून लाल घर असतो किंवा गुलाबी घर असतो, दुसरा आहे तो बाहेरून लाल साल असते आतून पांढरा घर असतो, आणि तिसरी व्हरायटी म्हणजे बाहेरून पिवळी साल असते आणि आतून पांढरा घर असतो. तर हे मुख्य तीन प्रकार आहेत आणि ह्या तीन प्रकारामध्ये 250 व्हरायटी आहेत. तर त्याच्यामध्ये बाहेरून लाल आणि आतून लाल, तर ही व्हरायटी जी आहे तर ह्याचे लागवडीचं प्रमाण आता भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 90% जास्त आहे, कारण पसंती जी आहे ती लाल ड्रॅगन फ्रूटला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पांढऱ्या घराचं जे ड्रॅगन फ्रूट आहे तर त्याचे आता मार्केटनुसार ते मागे पडलेलं आहे, लोकांची पसंती कमी आहे, आणि पिवळ्या ड्रॅगनची ही लागवड अतिशय कमी आहे. त्यामुळे मुख्य मग बघायला गेलं तर लाल ड्रॅगन फ्रूट जे आहे आतून लाल बाहेरून लाल, तर ते लागवडीसाठी योग्य आहे. तर त्याच्यामध्ये परत दोन तीन व्हरायटी आहेत त्या लाल ड्रॅगन फ्रूट मध्ये. मग लाल ड्रॅगन फ्रूट मध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे शेतकऱ्याला प्रश्न पडेल, तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जम्बो रेड म्हणून एक आहे आणि दुसरी सी व्हरायटी आहे त्याला सियामी रेड म्हणतात, आणि तिसरा आहे तो साधा रेड आहे. तर मुख्य मध्ये आमच्या 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या अनुभवानुसार जम्बो व्हरायटी जी आहे जम्बो रेड, तर ती व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. सी व्हरायटी सुद्धा अतिशय छान आहे, पण टिकवण क्षमता थोडीशी कमी आहे, थोडं क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे. आणि साधा रेड व्हरायटी जी आहे तर त्याची फळांची साईज आहे ती अतिशय लहान राहते, जे मार्केटमध्ये कमी रेट मिळू शकतो. तर अशी तुलना केली तर आपण जम्बो रेड ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
1: चांगलं जर उत्पादन या ड्रॅगन फ्रूटचं घ्यायचं असेल तर लागवड पद्धत देखील तितकीच महत्वाची असेल, तर ही लागवड पद्धत नेमकी कशी आहे?
0: ड्रॅगन फ्रूट मध्ये सगळ्यात महत्वाचं ही स्टेप आहे की तुम्ही रान तयार केल्यानंतर सगळ्या गोष्टी तयार केल्यानंतर कुठल्या पद्धतीनं आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड केली पाहिजे हा शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मुख्य ड्रॅगन फ्रूट मध्ये दोन लागवडीच्या पद्धती असतात, एक असते पोल प्लेट पद्धत जी पारंपरिक आता म्हणलं तरी चालेल, आणि आता जर लेटेस्ट ट्रेंड मधले म्हणले तर ते ट्रेलीज पद्धत म्हणून आलेली आहे, जी अतिघन लागवड पद्धत म्हणजे अतिशय जवळ जवळ जवळ लागवड केली जाते. त्याच्यामध्ये दोन ओळीतलं अंतर 10 फूट ठेवलं जातं आणि रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवतात, 2 फूट ठेवतात, 2.5 फूट ठेवतात. तर या अतिघन लागवडमध्ये ट्रेलीज पद्धतीमध्ये एकरामध्ये तुम्ही जवळपास 5,000 पासून ते 6,000 रोपं तुम्ही एकरामध्ये बसवू शकता. तर ही पद्धत अशा शेतकऱ्यांसाठी योग्य आहे ज्यांच्याकडे असताना क्षेत्र कमी आहे, ज्या शेतकऱ्याला जास्त क्षेत्रावरती लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पोल प्लेट ह्या पद्धतीकडे गेलेलं चांगलं राहील, जो 3 एकर 4 एकरच्या वरती जातोय. तर का गेलं पाहिजे? तर भविष्यामध्ये त्याचा विस्तार वाढत जातो, हवा जेवढी खेळती राहील, प्रकाश संश्लेषण प्रॉपर होईल, तर बाग ती व्यवस्थित रोगमुक्त राहू शकते. अतिघन लागवडीमध्ये 1 एकर जर असेल तर तो शेतकरी व्यवस्थित तो मेंटेन करू शकतो, पण हीच तुम्ही जर जास्त स्केलवरती गेला तर तुम्हाला मेंटेन करायला चॅलेंजेस येऊ शकतात. नक्कीच त्या पद्धतीमध्ये उत्पादन जास्त निघेल, पण भविष्यात जाऊन तुम्हाला रोगाला जास्त तुम्हाला मुकावं लागेल. तर त्याच्यामुळे पोल प्लेट पद्धत ही जास्त क्षेत्र लागवड करणाऱ्यांसाठी योग्य राहील, आणि कमी क्षेत्रावर जे विचार करतात त्यांच्यासाठी अतिघन लागवड म्हणजे ट्रेलीज मेथड करू शकतात.
1: आता खत व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे, मग ते कुठलंही पीक असू दे, आपण व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं तर जोमदार पीक किंवा चांगलं उत्पादन आपल्याला मिळतं. मग या ड्रॅगन फ्रूट मध्ये खत व्यवस्थापन कसं करावं?
0: मुळात ड्रॅगन फ्रूट हे आहे ते कॅक्टस व्हरायटी आहे. तर तुम्ही बरेच शेतकरी जे आहेत, मुख्य फळपिकामध्ये येणारा शेतकरी हा एकतर सीताफळातला असतो किंवा डाळिंबातला असतोय, द्राक्षातला असतोय, आंब्यातला असतोय, तरी हे मुख्य फळपिकातला शेतकरी जास्त करून ड्रॅगन फ्रूट मध्ये वळत आहे. जो पारंपरिक पिकामध्ये आहे सोयाबीन उडीद काय असेल ते, तो शेतकरी शक्यतो फळपिकांकडे लगेच तयार होत नाही, त्यातल्या त्यात अशा नवीन पिकात तर लगेच धाडस करायला तो बघत नाही. तर जे मुख्य पिकामधले शेतकरी असतील डाळिंब द्राक्ष आंबा वगैरे, तर त्यांना खताचं व्यवस्थापन बऱ्यापैकी माहितीच असते, पण त्यांना मी सांगेल की ड्रॅगन फ्रूटसाठी डाळिंब द्राक्षाच्या कम्पेअर केलं तर तुम्हाला 10% तिथं रासायनिक किंवा सेंद्रिय ह्या गोष्टींचा वापर करावा लागतो, कारण त्याची भूक जी आहे झाडांची ती जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये, कारण त्याची जी मुळे आहेत त्या जास्त मोठ्या प्रमाणात जात नाही, 1.5 ते 2 फुटापर्यंतच खेळत असतात. मुख्यत्वे ड्रॅगन फ्रूटला शेणखत जास्त प्रमाणात मानवतं, त्याच्यामुळे एकरी तुम्ही 4-5 ट्रॉली शेणखत लागतं. ड्रॅगन फ्रूटचा जो सीझन आहे तो जून ते नोव्हेंबर राहतो,
1: बरोबर
0: 6 महिन्याचा हा पिरियड असतो, पावसाळी पिरियड असतो. त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 6 वेळा ते उत्पन्न देतं, म्हणजे हे जे वन टाइम हार्वेस्टिंग नसते जशी द्राक्षामध्ये असते आंब्यामध्ये असते, तर तसं तुम्हाला 6 वेळी शेतकऱ्याला संधी मिळते त्याच्या तोडा करण्याची मार्केटमध्ये घालवण्याची. तर ड्रॅगन फ्रूटला तुम्ही जे खत व्यवस्थापन आहे, तर एक तर सीझनच्या अगोदर तुम्ही बेसड डोस भरू शकता, म्हणजे थोडक्यात मे एंडिंगला वगैरे, कारण जूनला सीझन चालू होतो, किंवा तुम्ही सीझन संपल्यानंतर नोव्हेंबरला जेव्हा सीझन संपतो त्यावेळेस त्याची वाढ चालू होते,

0: त्यावेळेस तुम्ही भेसळ डोस भरू शकता. त्यामुळे वर्षातून तुम्ही एकतर 2 वेळा भेसळ डोस भरू शकता किंवा तुम्ही वर्षातून एकदा भरला तरीही चालतो. त्याच्यामुळे एकरी तुम्हाला बघायला गेलं तर एकरी तुम्ही सर्वसाधारण 25,000 पासून 50,000 पर्यंत तुमचं वर्षाचं जे काही खताचं व्यवस्थापन असेल तर ते तुमचं तेवढाच मेंटेनन्स असणार आहे. जे शेतकऱ्यांना एकदम हाय ग्रेड वापरायचे आहेत द्राक्षेच्या तुलनेत किंवा ऍव्हरेज काढायचे आहेत, ते अगदी 1 लाखापर्यंत सुद्धा तुम्ही खत व्यवस्थापन नेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट वापरा, वरखत वापरा, शेणखत वापरा, याला काही अडचण येत नाही. जेवढं तुम्ही ड्रॅगन फ्रूटला घालाल त्यापटीत ते त्यापटीत ऍव्हरेज द्यायला तयार आहे.
1: या ड्रॅगन फ्रूटमध्ये अगदी तुम्ही सांगितलं की पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते, खडकाळ जमिनीत सुद्धा ड्रॅगन फ्रूटचं चांगलं उत्पादन येतं. मग काही पाण्याचं नियोजन करत असताना ते कसं केलं पाहिजे?
0: खरं तर सगळ्यात पहिलं ड्रॅगन फ्रूटसाठी ड्रीप इरिगेशन हे मस्टच आहे.
1: बरोबर,
0: ड्रीप इरिगेशन शिवाय ड्रॅगन फ्रूटला पाणी आपण देऊ शकत नाही. कारण थोडं जरी पाण्याचा तीव्रता वाढली तर मुळकूज असेल, खोडकूज असेल, अशा बऱ्याच गोष्टी किंवा त्याच्यावरती बुरशींचा अटॅक चालू होतो.
1: बरोबर,
0: बाकी पिकांच्या तुलनेत त्याच्यावरती जरा थोडस फास्ट होतो. त्याच्यामुळे एक तर ड्रॅगन फ्रूटला हा बेडवरतीच तुम्हाला करावं लागतं, बेड बनवून त्याच्यावरतीच करावं लागतं आणि ड्रीप इरिगेशन मस्ट आहे. जर तुमची बाग 1 वर्षाची असेल, वर्षाच्या आतील असेल, तर तुम्हाला रोज एक कमीत कमी 15 मिनिटं 20 मिनिटं किंवा आठवड्यातील 4 दिवस तरी 1 तास असं शेड्यूल ठेवावं लागेल. जर तुमची बागेचं वय जास्त असेल 2 वर्षाच्या पुढच्या 3 वर्षाच्या पुढच्या तर त्याला तुम्हाला डेली 1 तास 1.5 तास 2 तास तुम्हाला कमीत कमी झाडाला 2 लिटरपासून ते 5 लिटरपर्यंत पाण्याची आवश्यकता आहे. तर त्या हिशोबानं तुम्हाला पाण्याचं जे नियोजन आहे ते अगदी ड्रीपनं लिमिटेड ठेवावं लागणार आहे आणि पूर्ण वापसा कंडिशन वरतीच ड्रॅगन फ्रूटला पाणी सोडलं पाहिजे. म्हणजे पाहिजेच
1: आपण म्हणतो की आपल्याला आता दिसतं की भविष्यामध्ये याला चांगलं उत्पादन येणार आहे आणि उत्पन्न देखील आपल्याला चांगलं मिळणार आहे, अशी आशा ज्यावेळी निर्माण होते तर बऱ्याचदा असं होतं की कुठला तरी रोग किंवा कीड त्यावर येते आणि कुठेतरी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत असताना शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं किंवा भ्रमनिरास होतो. मग अशा पद्धतीनं या ड्रॅगन फ्रूटवर येणाऱ्या प्रमुख किडी किंवा रोग कुठलेत आणि त्याचं व्यवस्थापन एकंदर कसं केलं पाहिजे?
0: खरं तर ड्रॅगन फ्रूट जेव्हा आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आलं त्यावेळी सुरुवातीला लागवडी ह्या लिमिटेड होत्या. त्याच्यामुळे त्याचे जे येणारे मातृवक्ष होते एकमेकांकडून जे ट्रान्सफर होत होते नवीन लागवडीसाठी ते चांगले आरोग्यदायी मिळत होते.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे रोगांचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि त्याच्यानंतर जशा जशा लागवडी वाढत चालल्या त्यामुळे काय व्हायला लागलं की शेतकऱ्यांची अपेक्षा वाढत चालल्या की ह्याचं 2 टन निघते तर माझं 5 टन निघालं पाहिजे, ह्याचं 5 टन निघते तर माझं 10 टन निघालं पाहिजे. तर ह्या स्पर्धेमुळं खतांचा वापर जास्त वाढत चालला, स्प्रेचा भडीमार वापर होत चालला जो की गरज नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी त्याला नको ते हे केलं आणि त्याच्यामुळे जी त्याची रेजिस्टिंग पॉवर होती किंवा त्याची जी ताकद होती ती शेतकऱ्यांनी नको त्या गोष्टींचा वापर केल्यामुळे ती कमी झाली. त्याच्यामुळे आता पहिलं आम्ही अभिमानानं सांगायचो 2015, 2016, 2017, 2018 या कालावधीमध्ये की ड्रॅगन फ्रूटला काहीही लागत नाही, तुम्ही लावलं तरी ड्रॅगन फ्रूट येऊ शकतं. पण ती वाक्य आम्ही आता म्हणू शकत नाही कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये सुद्धा आता मुख्य रोग आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात त्रासदायक रोग म्हणजे बुरशीचा आहे, ज्याला की फंगस म्हणू शकतो आपण. तर तो फंगस झाडावरती येतोय, फळावरती येतो, मुळांवरती खोडांवरती येतोय, तर असे बरेच 2-3 प्रकार फंगसचे आहेत. तर हे जास्त याची तीव्रता ही पावसाळ्यामध्येच असते, ज्यावेळेस आर्द्रता जास्त असते, उन्हाचं कमी जास्त असते, तर त्यावेळेस त्या बुरशीचा अटॅक जास्त होऊ शकतो. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांना 2 पर्याय असतात, एक तर बुरशीनाशकांचा वापर करावा लागेल. जर क्षमतेच्या पलीकडे गेला असेल बुरशीचा अटॅक तर तुम्हाला डायरेक्ट त्या फांद्या ज्या काय असतील बुरशीच्या त्या कट करणे आणि डायरेक्ट शेताच्या बाहेर फेकून देणे. तर हे एक आहे, ज्यावेळेस फळांवरती अटॅक आला तर तुम्हाला फळं काढून फेकून देण्याशिवाय पर्याय नसणार आहे. म्हणजे जसं डाळिंबामध्ये तेलाची गोष्ट आहे तर थोडक्यात तसाच तो प्रकार ड्रॅगन फ्रूटमध्ये देखील आता आल्यासारखं झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरा मेन त्रास आहे तो सनबर्निंग. म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे निवडुंग वर्गातला आहे, त्याच्यामुळे त्याच्या ज्या फांद्या आहेत ते पाणी पूर्ण स्टोअर करायची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस टेम्परेचर 40-42 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं त्यावेळेस उन्हाचा चटका जो आहे तो त्या फांद्यांना बसला जातो, त्याच्यामुळे त्या फांद्या पिवळ्या पडतात आणि सडायला चालू होतात. त्यामुळे सनबर्निंग हा एक मुख्य त्रास शेतकऱ्यांसाठी आहे. मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून शेतकरी शेडनेटचा वापर करू शकतात. तुम्ही 50% हिरवं किंवा पांढऱ्या कलरचं शेडनेट तुम्ही प्लॉटवरती मारू शकताय. दुसरं सिलिकॉन किंवा क्युओलिन सारखे स्प्रे मिळतात जे की स्प्रे केल्यानंतर त्या पानांवरती व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं कोटिंग तयार करतं. ते त्याच्यामुळं कितीही तीव्रता वाढली तर ते किरण जे आहे सूर्याचे ते रिफ्लेक्ट होतात, त्या पटीत त्याला शॉक झाडाला बसत नाही. त्याच्यामुळे सनबर्निंगचा त्रास असेल तर एकतर शेडनेट आणि सिलिकॉन

0: किंवा क्युओलिनचा स्प्रे, तर ह्या गोष्टींचा वापर करू शकताय. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट मध्ये मुख्य बुरशी आणि सनबर्निंग हे दोन मुख्य त्रास आहेत.
1: तर महेश जी, ड्रॅगन फ्रूट लागवडीमधील एक प्रगतीशील युवा शेतकरी म्हणून आज तुम्ही सुपरिचित आहात, तर आमचा हा कार्यक्रम ऐकणारे आमचे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना ड्रॅगन फ्रूट हे नेमकं का लावावं आणि या फळ पिकाचं म्हणू की भविष्य नेमकं कसं असेल याबाबत काय?
0: सर्वप्रथम मी सांगेल की ड्रॅगन फ्रूट हे आता सध्या एक दोन वर्षांमध्ये एक ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांसाठी चाललेल्या आता निसर्गाचा जो फटका बसतो इतर पिकांना, तर त्या पिकांसाठी एक पर्याय पीक म्हणून शेतकऱ्यांकडं ते ड्रॅगन फ्रूटकडे बघत आहेत. पण ड्रॅगन फ्रूट हे मुळात जर बेसिक सांगायचं म्हटलं तर हे एक उष्ण कटिबंधातलं पीक आहे, थोडक्यात हे निवडुंगातलंच पीक आहे ड्रॅगन फ्रूट, जे त्याच्यामध्ये निवडुंगामध्ये सुधारित केल्यानंतर ही प्रजाती बनलेल्या आहेत. त्याचं मूळ जे आहे ते अमेरिकेमधील मेक्सिको आहे. बऱ्याच जणांना ड्रॅगन फ्रूट म्हणजे चायनाचं फळ असं वाटतं, पण ते पीक जे आहे ते अमेरिकेचं आहे. तर आपल्या भागात ते आलं कसं, तर सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये 10 ते 15 वर्षापूर्वी काही शेतकऱ्यांमार्फत आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा देशामध्ये ते इंट्रोड्यूस झालं. पण सुरुवातीचा जो काळ होता 2010-11-12, तर ह्या काळामध्ये ड्रॅगन फ्रूटची ओळख कोणालाच नव्हती. आमची जी सुरुवात आहे ड्रॅगन फ्रूटच्या क्षेत्राची, ती 2012-13 पासून सुरुवात झाली 3 एकरावरती. म्हणजे आजपासून बघितलं तर 11-12 वर्षापूर्वी आम्ही ड्रॅगन फ्रूटची सुरुवात केली होती. आज 22 एकरावरती पोहोचलेली आहे. तर मुळात ड्रॅगन फ्रूट हे शेतकऱ्यांसाठी का परवडू शकतं किंवा त्याचं का फायद्याचं आहे, तर त्याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे एक तर ह्याला अतिशय कमी पाण्यावरचं पीक, ह्याला मार्च एप्रिल मे जे उन्हाळ्याचे मेन जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये याला अगदी कमी प्रमाणामध्ये पाण्याची पुरवठा लागतो. दुसरी गोष्ट, निसर्गाचा फटका अतिशय कमी, म्हणजे अतिवृष्टी झाली, गारपीट झाली तर त्याचा फटका एकदम शून्य लेवलचा याला बसतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोगांचं किंवा फवारणीचं किंवा खताचं व्यवस्थापन आहे ते सुद्धा इतर पिकांच्या तुलनेमध्ये, म्हणजे डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा कुठलीही पिकं घ्या, तर त्याच्या तुलनेमध्ये एकदम 5 ते 10% आहे. त्याच्यामुळे खतांचा कमी खर्च, पाण्याचा वापर अतिशय कमी आणि निसर्गाचा फटका कमी, तर हे मेन शेतकऱ्यांसाठी जे हवे असणारे 3 मुख्य मुद्दे आहेत. तर ते ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी अप्लिकेबल होत असल्यामुळे ड्रॅगन फ्रूट हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. तर सद्यस्थितीला बघितलं गेल्या 1-2 वर्षांमध्ये निसर्गाचा जो समतोल बिघडत चाललेला आहे, जसे आपण नावालाच म्हणतो की उन्हाळा पावसाळा हिवाळा, पण ते ऋतू पहिल्यासारखे राहिले नाहीत, कधीही पाऊस पडतोय, कधीही सगळा समतोल बिघडलेला आहे. त्याच्यामुळे जेवढी काही आपली आता पिकं आहेत, फळपिकं असू द्या किंवा पारंपरिक पिकं असू द्या, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला काहीही लागत नाही. गेले 2 वर्ष झालं शेतकरी हा नुकसानाच्या ह्याच्यामध्येच आहे. तर त्याला कम्पेअर केलं तर ड्रॅगन फ्रूट कसं काय आपल्याला देऊ शकतं हा प्रश्न पडेल शेतकऱ्यांना. तर मी सुरुवातीलाच सांगितलं की ह्याला निसर्गाचा फटका अतिशय कमी आहे. अवकाळी झाली, गारपीट झाली, काही जरी झालं तरी त्याचा जास्त परिणाम त्याला होत नाही. दुसरी गोष्ट काय, हे तुम्हाला सीझनमध्ये 6 वेळा संधी देत. जसं जर तुम्ही द्राक्षाला कम्पेअर केलं तर आपल्याला 124 महिने आपल्याला द्राक्ष हाताच्या फोडासारखी जपावी लागते, आणि ज्यावेळेस उद्या हार्वेस्टिंग आहे, आजच पाऊस झाला, तर ती जेवढी तुमची वर्षाची मेहनत आहे ती एका रात्रीत निघून जाते. तसंच आंब्याचं नियोजन आहे, तुम्ही सगळं केलं पण मोहर आला आणि त्याच वेळेस गारपीट झाली तर सगळं तुमची वर्षाची निघून जाते. डाळिंबात ही सेमच आहे, फळ तोडायला आले ना एका रात्री तेल्या आला विषय संपला. तर तसं ड्रॅगन फ्रूटला कसं आहे की तुम्हाला 6 वेळा संधी देते. म्हणजे जूनचा पहिला तोडा आला, समजा मार्केट क्रॅश झाले, तर तुम्हाला दुसरा तोडा येतोय. तुम्ही मुंबईचं मार्केट बघू शकता, हैदराबादचं बघू शकता, किंवा त्या 6 तोड्यामध्ये एक तोडा असा मिळतो की शेतकऱ्याचं जेवढं लावलं तेवढं तरी निघू शकतं. तुमचं एकरी कमीत कमी 10 टन जरी अवरेज निघालं, आणि आता बाजार भाव पहिल्यासारखे राहिले नाहीत. पहिल्या ड्रॅगन फ्रूटची अशी हवा होती की 1 लाख 10 लाख 20 लाख 25 लाख मिळतात वगैरे, त्याच्यामुळे लागवडीचं प्रमाण भयानक वाढत गेलं. तर त्याच्यामुळे मुलाखत ऐकणाऱ्यापैकी मी शेतकऱ्यांना हेच सांगेल की तुम्ही त्या हवेत जाऊन ड्रॅगन फ्रूटची लागवड करू नका. सद्यस्थितीला किंवा पुढचं भविष्य जर बघितलं तर तुम्हाला एकरी 10 टन जरी अवरेज तुम्ही काढलं आणि आता मार्केट बाजार भाव भले 50-60-70-80 रुपये आहे, तर तुम्हाला सरासरी 50 रुपयानं जरी गेलं ते, सरासरी म्हटलं तर कमीत कमी 30 गेलं आणि जास्तीत जास्त 80 गेलं, तर ह्याच्यामध्ये सरासरी 50 गेलं, 10 टन जरी अवरेज निघाल तर तुम्हाला एकरी 5 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये वर्षाचा तुमचा मेहनतीचा खर्च मेंटेनन्स सोडून गेला तर तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये काहीही न करता 100% तुम्हाला खात्रीशीर ड्रॅगन मध्ये मिळू शकतात. जर तुम्ही 3 ते 4 लाखात समाधानी असाल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळला तर काही अडचण नाही. पण मला वाटतं की वळायला काही अडचण नाही, कारण आता असं कुठलंच पीक राहिलं नाही जो छाती ठोकपणे सांगू शकेल की मला 1 रात 3 ते 4 लाख हे पीक देऊ शकतं. तर असं फक्त आता एकमेव ड्रॅगन फ्रूट आहे, त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या या गोष्टी आहेत. पण ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी ज्या आहेत ते दिवसेंदिवस भयानक मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून क्षेत्राकडे वळालेलं चांगलं राहील.
1: तर नक्कीच महेशजी, ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी आज हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या

0: सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही सखोल आणि सविस्तर अशी माहिती दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र याविषयी महेश आसवे यांची जयपाल खडकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत, ज्याला संगीत आनंद मोडक यांनी दिलंय. चित्रपट चौकट राजा.

0: असा कसा वेगळा, मी असा कसा, असा कसा वेगळा, वेगळा।
1: इथं गावकरी मंडळाचा कार्यक्रम समाप्त होतोय, पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारतीय विद्यापीठ, विजापूर रोड, धुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते 2:00 PM.
3: मोबाईल 98 50 33 88 07.
4: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
3: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
3: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
10: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.
0: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 22 55.
11: जुळे, सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
11: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे, सोलापूर.
1: संपर्क 98 60 10.
12: सूर्यकांत आवटे, राष्ट्रीय.

बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही.

थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही.

0: पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग नवव्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चांती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नवव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे.

0: आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएमएन 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणी सोलापूर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले. आता जाहिरात प्रसारणानंतर न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर साहित्य संपदा हा कार्यक्रम आणि FM 103.4 मेगाहर्ट्झवर ICC वुमन्स T20 क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण.
2: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
3: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
2: महाराष्ट्र शासन आणि बार कौन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
3: संपर्क 98 60 10 44 70.
4: इंस्टाच्या स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आदर्शिक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: आता ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 सामन्याचं धावतं वर्णन आम्ही सहक्षेपित करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवरून. श्रोतो, आजच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात कादंबरीकार प्राचार्य डॉ महेंद्र कदम यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आता आम्ही प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील, ऐकूया.
8: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. साहित्य संपदेच्या कार्यक्रमामध्ये मी अश्विनी आपण सर्व मराठी साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते. मराठी साहित्याशी ज्यांची नाळ जोडली गेली आहे अशा काही लेखक आणि कवी मंडळींच्या साहित्य प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण त्यांना साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करत असतो हे आपण जाणताच. आज आपण आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये डॉक्टर महेंद्र कदम या बहुश्रुत अशा लेखकांना आमंत्रित केलंय. चला तर श्रोते हो, धूळ पावलं आगळ तणस यासारख्या कादंबरींचं लेखन करणारे, तू जाऊन तीन तप झाली यासारख्या कविता संग्रहाचे कवी आणि बहुविध साहित्याचे धनी डॉक्टर महेंद्र कदम यांचं स्वागत करूयात. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: एखाद्या लेखकाच्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली किंवा त्याचा लेखन प्रवास सुरू करण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा होती हे जाणून घ्यायला नेहमीच आमच्या श्रोत्यांना आवडतं आणि म्हणूनच आपल्या मुलाखतीची सुरुवात आपण याच प्रश्नापासून करूयात. आपल्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात ही नेमकी कशी झाली आणि लेखनाची प्रेरणा आपल्याला नेमकी कुठून मिळाली?
1: तसा मी ग्रामीण भागातून आलेला मुलगा, 10वीपर्यंतचं शिक्षण गावामध्ये आणि माडा हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर बी एला कुर्डवाडी कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये गाव पातळीवर जी लोककला परंपरा होत्या त्याच्यामध्ये कीर्तन असायचं. गावागाव पोथ्या चालायच्या आमच्या तिथे, तर त्या पोथ्यांचा कीर्तनाचा एक परिणाम आमच्या बालमनावरती होत होता. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की माझी पणजी आणि माझी आई यांच्याकडे एक मोठं लोकसंचित होतं आणि त्यांच्याकडचं जे लोकसंचिताचं ज्ञान होतं तर त्या ज्ञानाचा एक नकळत परिणाम आमच्यावर झाला होता. माझ्या आईचं जरी 5वीत असताना निधन झालेलं असलं तरी आईचे खूप सारे संस्कार माझ्या लेखनाच्या अनुषंगानं आलेले दिसून येतात. बीएला प्रवेश घेतल्यानंतर जेव्हा काही दलित आत्मकथनं वाचायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे आपल्यापेक्षा पण खूप वाईट परिस्थितीमध्ये जगणारा समाज आपल्या भोवती आहे. ते समजून घेता घेता मग मला पण माझ्या लेखनाची वाट सापडली आणि

0: पीएला आल्यानंतर मी पहिल्यांदा एक कथा महाविद्यालयाच्या वार्षिकांकासाठी लिहिली आणि तिथून माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला. पण खरा लेखनाचा प्रवास माझा विद्यापीठामध्ये एमएला प्रवेश घेतल्यानंतर तिथून जो एकूण वाचनाचा आणि सगळ्या जगण्याकडे पाहण्याचा जो कल बदलला तिथून मात्र लेखनाच्या प्रेरणा खूप वेगाने अधिक विकसित झालेल्या दिसतात.
1: लोकसाहित्याच्या रूपानं आपल्याला एक साहित्यिक वातावरण मिळालं आणि त्यातूनच लेखनाची प्रेरणा आपण शोधली. मग पुढे जाऊन आपण धूळ पावलं, आगळ आणि तणस यासारख्या सुंदर कादंबऱ्यांचं लेखन आपण केलं. मग या कादंबऱ्यांचं लेखन करत असताना कोणते काही विशिष्ट अनुभव केंद्रस्थानी होते का?
0: धूळ पावलं लिहिताना काय झालं होतं की 1995 नंतर जे महाराष्ट्रामधलं राजकारणाचं स्वरूप बदलत गेलं, सत्तांतर झालं, आणि त्या दरम्यान गावोगाव जे चित्र बदलत चाललं होतं राजकारणाच्या अनुषंगाने आणि ते मी खूप जवळून अनुभवत होतो. जो एक जागतिकीकरणानंतरचा बदल झाला होता तर त्या बदलामुळे नवीन पिढी सत्तेत येत होती आणि जुनी पिढीला साईडलाईन केलं जात, तर तो जो सगळा संघर्षाचा कालखंड होता त्या नवीन पिढीला सत्ता मिळत होती परंतु सत्तेचं नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. आणि त्याचा जो एक अनाकलनीयतेचा जो एक परिणाम सगळ्या गाव व्यवस्थेच्या विकासावर झाला होता, अशा एका अस्वस्थतेच्या टप्प्यावरती मला आणखीन एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट होती की कसं शोषण करतात हे मी सतत अनुभवत आलेलो आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये ते चित्र आहे. शोषणाची परंपरा सत्तेच्या दिशेनं कशी जाते आणि मग सत्ता तुमच्याच स्वकीयांचं शोषण कसं करतात हे मला सतत जाणवायला लागलं आणि त्या जाणीवेतून मी धूळ पावलं नावाची पहिली कादंबरी लिहिली. त्याच्यानंतर जेव्हा मी प्राध्यापक म्हणून शहराकडे आलो, खरं तर शहरात येणारा जो गावाकडचा वर्ग होता त्या गावाकडच्या लोकांनी त्या शहरातल्या प्राध्यापकासाठी खूप कष्ट केलं होतं, परंतु तो शहरी झाला आणि त्याने गावं टाकली, त्याच्यामुळे गावाकडचा जो त्याच्या कुटुंबाचा त्याच्या परिसराचा विकास व्हायला होता तो म्हणावा तेवढा झाला नाही. आणि मग तो म्हणावा तेवढा झाला नाही हे मी खूप जवळून अनुभवत होतो की तो प्राध्यापक, तो बँकेत असणारा अधिकारी किंवा ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून शहरात आलेली मुलं त्यांचं त्यांचं आयुष्य सुधारलं परंतु त्यांच्या मागच्यांचं आयुष्य कुठं सुधारत नव्हतं. आणि तो जो एक मोठा सांस्कृतिक पेच आणि सांस्कृतिक अंतर जे पडत चाललं होतं तो फरक मला अस्वस्थ करायचा सतत. तो जो एक विभक्त कुटुंब पद्धतीचा एक मोठा परिणाम जो अवतीभोवती जाणवत होता त्या ताणातून मी आगळ नावाच्या कादंबरीला लिहायला सुरुवात. आणि तिसऱ्या कादंबरीचा जो प्रवास सुरू झाला तो माझ्या असं लक्षात आलं की एक वर्ग फार गरीब आहे आणि एक वर्ग फार श्रीमंत आहे, पण त्या दोघांच्या मधला जो बिलो पॉवर्टी लाईनच्या रिलेटेड जो वर्ग आहे आणि तो सगळ्या जाती धर्म, एक मोठा कामगार वर्ग किंवा त्या नोकरीत आलेला वर्ग यांचं जगणं मला मराठी साहित्यात कुठेच दिसत नव्हतं. आणि म्हणून त्या जगण्याचं एक चित्रण करावं, जागतिकीकरणामध्ये जे आर्थिक उदारीकरण आलं तर त्याचा काय परिणाम झालाय का त्याचा एक शोध मी तणस कादंबरीच्या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: म्हणजे एकूणच बदलत्या सत्तांतरणातून होणारे सांस्कृतिक बदल म्हणा, सामाजिक विषयांची आपलं एक संवेदनशील जे मन आहे त्या मनाने घेतलेली नोंद म्हणा किंवा सामान्य माणसांशी संबंधित जे विषय आहेत त्याचा साहित्यात असलेला अभाव म्हणा, यासारख्या कारणांमुळे या धूळ पावलं, आगळ आणि तणस सारख्या कादंबऱ्या आपल्याकडून लिहिल्या गेल्या. कदम सर, राज्य महामंडळाच्या 10वीच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये त्याचप्रमाणे अमरावतीच्या विद्यापीठाच्या बीकॉमच्या अभ्यासक्रमामध्ये अहिल्या विश्वविद्यालय इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी जो एमए मराठीचा अभ्यासक्रम आहे या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये आपल्या आगळ कादंबरीचा समावेश झालेला आहे. किंबहुना आगळ ही आपली एक ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही, तर आगळ या कादंबरीचा मुख्य आशय काय आहे आणि त्यामागे आपण नेमका संदेश काय देत आहात?
0: आगळ या कादंबरीचा मुख्य आशय असा आहे की आपल्या भारतामधली जी पूर्वी एकत्र कुटुंब संस्था होती आणि एकत्र कुटुंब संस्थेचं अपरिहार्य विभाजन होणं स्वाभाविक होतं आणि हे स्वाभाविक होतं, परंतु मला सतत जाणवत आलं की ही विभक्त कुटुंब होत असताना केवळ कुटुंब विभक्त झाली नाही तर माणसांची मन इतकी एकमेकांच्यापासून दूर गेली.
1: बरोबर.
0: आणि ती इतकी दूर गेली की मला माझ्या चुलत्याविषयी, मला माझ्या आईवडिलांविषयी, मला माझ्या वयोवृद्ध माणसांच्याविषयी कुठलाच एक आत्मीयतेचा धागा राहिला नाही. आणि मग जर मला ते सगळं टाकायचं आहे तर मला स्वीकारायचं आहे काय? मला महानगरामध्ये यायचं आहे, माझी ती गरज आहे, पण महानगरामध्ये येऊन मी कसा उभा राहणार आहे कारण महानगर मला माझं कधीच म्हणत नाही. आणि मग हा जो एक ताण होता तो ताण आजच्या पिढीवर पण तो सततपणे जाणवत आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये जे प्रचंड एकाकीपणा यायला लागलेला आहे त्याचं हे कारण मला सतत वाटतंय की तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीतून विभक्त होताना किमान तिथले काही माणूसपणाचे संस्कार, किमान काही एकमेकांच्यासाठी खर्ची पडण्याचे जे संस्कार असतात ते संस्कार आपण घ्यायला

0: कमी पडलो आणि त्याच हेतून मी आगळलेली आगळमधले जे आजी दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये आले तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आजीचं घरातलं वर्तन हे लोकशाहीच्या दिशेनं जाणारं वर्तन आहे. म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा जो एकत्र कुटुंब पद्धतीचा मुख्य गाभा होता तो गाभा संपुष्टात आला आणि आधुनिक होताना आपण सगळं सोडून देऊन आपण नेमक्या कुठल्या टप्प्यावरती जाणार आहोत याचं भान आजच्या पिढीला यावं आणि त्याचं सूचन व्हावं म्हणून मी आगळ या कादंबरीमध्ये तीन पिढ्यांचा संघर्ष म्हणजे आजीची पिढी आहे त्या कादंबरीचा नायक असणाऱ्या प्राध्यापकाची पिढी आहे आणि त्याच्या मुलीची आणि पुतण्याची पिढी आहे अशा तीन पिढ्यांच्या मधला सामाजिक सांस्कृतिक आर्थिक संघर्ष समाजापुढे मांडावा या हेतून मी आगळ लिहिलेली.
1: अगदी खरंय सर, बदलत्या सांस्कृतिक वातावरणाचा स्वीकार करत असताना आपल्या संस्कृतीच्या आणि मूळ अस्तित्वाच्या खुणा विसरून आपल्याला चालणार नाहीये. आजी कुटुंबाचे आगळ या आपल्या दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्टीत असलेल्या पाठामधला काही भाग आपण श्रोत्यांसाठी कृपया सादर करावा.
0: त्यातल्या काही भागाऐवजी आजी जी महत्वाची आहे त्या आजीचं व्यक्तिचित्र मी ज्या पद्धतीने उभं केलेलं आहे ते व्यक्तिचित्र फक्त मी आपणासमोर ठेवतो. त्यास माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची नवऱ्यामाग सगळा संसार गाळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबुत्तर होतेच पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या असूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहणा, अंगात चोळी आणि हिरव व लाल अशी दोन रंगाची नववारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुणगोविंदाने राहत होते.
1: अगदी खूपच सुंदर बारकाईनं केलेलं आपल्या आजीचं चित्रण आहे सर. सर, आपला एक कथासंग्रह आहे तो भीतो त्याची गोष्ट, तर या कथासंग्रहाची नेमकी कल्पना आपल्याला कशी सुचली?
0: मी मगाशी जसं म्हणालो मी बीए पासून कथा लिहायला लागलो, परंतु पहिली माझी कथा 1995 मी एमए झालो आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की नुसती गुणवत्ता कामाची नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बीए ला विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विषयात पाहिला आहे, एमए ला मराठी विषयामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो, तरी पण नोकरी सहजासहजी मिळण्याचे चान्सेस कमी होते आणि मग ते सुशिक्षित बेरोजगारीचं जे चित्रण होतं, तर त्या चित्रणावरची पहिली कथा मी भूल नावाची लिहिली की बाबा हे सगळा भूल बोलई आहे, नुसत्या गुणवत्तेला तुम्हाला मार्केटमध्ये कोणी विचारत नाही. तर ती कथा तिथून निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये मी सतत गावामध्ये होतो आणि गावातले हे जे सत्तांतर होत होती आणि त्या सत्तांतरामधून नवीन पिढीला काय करावं कळत नव्हतं आणि याच्यामुळे संपूर्ण गावं सावटाच्या भीतीखाली होती आणि म्हणून तशा एका अस्थितीमध्ये तो भीतो त्याची गोष्ट, म्हणजे तो जो कथेतला नायक आहे की तो काहीतरी बदलू पाहतोय पण तो बदलू पाहत असताना त्याच्यावरच एकदा हल्ला होतो आणि त्याला मार खावा लागतो. म्हणजे चांगुलपणा नावाची गोष्ट राहिलीच नाही का, या हेतून तो भीतो त्याची गोष्ट नावाची कथा लिहिली. त्यातली आणखीन एक महत्वाची धाकल्याची दुनिया नावाची कथा आहे. तर ह्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या कथा माझ्या त्या काळातल्या, म्हणजे साधारणपणे 2000 ते 2010 दरम्यानचा जो महाराष्ट्रातला कालखंड होता तरुण पिढीचा, तर त्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, म्हणजे गाव सोडताना माणूस कसा कसा किती किती पातळ्यांवर तुटत जातो अशा पण आशयाची कथा, म्हणजे त्याची आई वारलेली, वडील गावामध्ये एकटेच आहेत आणि त्या नायकात मूल होत नाही, तर अशा एक वेगवेगळ्या अंगानं, म्हणजे त्या काळातलं जे गाव पातळीवर घडणारं चित्रण होतं, तिथले जे संघर्ष होते, तिथली जी सामाजिक बीन उसवत चालली होती, त्या सगळ्यांचं चित्रण त्या कथांच्या मधून आलेलं आहे.
1: सर, कथासंग्रह आणि कादंबरी यांच्या लेखनाबरोबरच तू जाऊन तीन तप झाली हा एक आपण कविता संग्रह पण लिहिलेला आहे, तर या नेमकं कोणतं भावविश्व आपण या कविता संग्रहामध्ये मांडलेलं आहे आणि त्याचे काही विषय आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात?
0: तू जाऊन तीन तप झाली हा दीर्घ कविता संग्रह आहे आणि तो मी माझ्या आईला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली कविता आहे. माझा जन्मच मुळात 1972 दुष्काळातला आहे आणि त्या सगळ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड घरचं आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि मी 5वीत असतानाच माझ्या आईचं निधन झालं. नंतर कळायला लागल्यानंतर दर वाढदिवसाला मला सतत माझी आई मला भेटत राहिली आणि त्या त्यावेळी असं वाटत राहिलं की बाबा आई आपल्याला असती तर आपलं काय आयुष्य असलं असतं.
1: बरोबर.
0: आणि म्हणून मग मी दर वाढदिवसाला काहीतरी आईच्या अनुषंगाने काहीतरी एखादा दुसरा तुकडा

0: म्हणून ठेवायचो. पण मला दरवेळी असं वाटायचं की आई आपल्याला सोबत करते, आणि मग ती सोबत करताना आईच्या बरोबर आईच्या मैत्रिणी आल्या, आईच्या बरोबर आमच्या गावातलं सगळं चित्रण आलं. कारण आमच्या गावामधली एक परंपरा आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातलीच परंपरा आहे की बहुतेक वेळा मुलांना आईच्या नावाने ओळखलं जातं. त्याच्यामुळं गावातलं जे मूळचं स्त्री प्राधान्यतेचं वातावरण होतं ते कसं बदलत आलेलं आहे, माणूस पण कसं तुटत आलेलं आहे, तर असं ते आईसोबत गाव समजून घेताना आणि आज आई असती तर माझं काय झालं असतं, तर अशा दोन टप्प्यावरती आईशी बोलत बोलत लिहिली गेलेली ती एक माझी व्यक्तिगत धारणेची कविता आहे.
1: लौकिक स्वरूपात आई जरी सोबत नसली तरी तिची एक भावनिक साथ कायम तुमच्या सोबत राहिली आणि त्यातूनच हा सुंदर असा कविता संग्रह अस्तित्वात आला. सर, आत्ताच आपण आईवरील तू जाऊन तीन तप झाली या कविता संग्रहाबद्दल बोललो, त्यातली एखादी सुंदरशी कविता आपल्या श्रोत्यांसाठी आपण जरूर इथे सादर करावी.
0: तू जाऊन तीन तप झाली ही अत्यंत दीर्घ कविता आहे, त्यातली सुरुवात मी रसिकांच्यासाठी आपणासमोर ठेवतो.
1: हो,
0: खर तर वयाची 45 पार करता करता निघून गेलाय मोठाच काळ, तुझ्याशिवाय भयंकर पडझडीचा आणि आणीबाणीचा देखील. खर तर वयाची 45 पार करता करता निघून गेलाय मोठाच काळ, तुझ्याशिवाय भयंकर पडझडीचा आणि आणीबाणीचा देखील. तू जाऊन तीन तप झाली आलोय पुढं एकाकी, गावाकडच्या पावलांना माती नाही मायेची, ओढ नाही वाटत आता हंबरणाऱ्या गायीची. भर उन्हाळ्यात उपसलेल्या नदीच्या झऱ्यांची की निवळसंक पाण्याबरोबर भरून आल्या डोळ्यांची. आता नुसताच घरी जात येत राहतो, उदास मनानं गावभर फिरताना विचार करून थकून जातो. पहिल्यासारखं माणूस आता रस्त्यात रमताना दिसत नाही, घाई घाईचा मामला सारा कुणीच कुणाला हटकत नाही, चहा टाकून ओट्यावरती कुणी कुणाला बोलावत नाही, ख्याली खुशालीच्या वार्तांची देवाणघेवाण करीत नाही. आपल्याच तंद्रीत असलेला गाव आता कुणाच्या काळजाचा घेत नाही ठाव, चोरांचा बाजार सारा उरला ना साव, पुन्हा पुन्हा ओलं झालं जखमांवरचं गाव, मंदिरात नाही येत काकडारतीचा आवाज, म्हाताऱ्यांच्या सोबतीला राहिला फक्त नंगाणाच, पारावरच्या माणसाला मिळत नाही घास, सावली धरल्या झाडांचा हरवून गेला काळ, भटकत राहतो मी रात्रंदिवस रानो माळ. तर असा हा दीर्घ कवितेचा तो तुकडा आहे. तर अशा अनुषंगाने त्या कवितेची मी सुरुवात केलेली आहे आणि मग पुढे नंतर कवितेत आई बरोबर आणि गावाबरोबर मी बोलत राहिले.
1: एकूणच प्रत्येकाला आईशी जोडणारी अशी सुंदर कविता आपण ऐकवली. सर, मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान हे आपलं एक पुस्तक आहे, तर ते लिहिण्यापाठीमागे नेमका काय उद्देश होता?
0: BA आणि MA वर्गावरती मी शिकवत असताना माझ्या असं लक्षात की मराठीचं व्याकरण कसं शिकवावं आणि ते अधिक सोपं करून कसं सांगावं हे मराठीमध्ये फार उपलब्ध नव्हतं. त्या पुस्तकाची महत्वाची गोष्ट अशी की ते पुस्तक आजही UPSC अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि BA MA जेवढे म्हणून मुलं मराठीचा अभ्यास करतात तेवढ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये ते अनेकांच्या विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झालेला आहे.
1: कदम सर, आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्टीत झालाय, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
0: 2019 पासून हा स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ आहे. मला त्या पाठाच्या निमित्तानं फक्त एकच सांगायचं आहे की माझा जो हेतू होता तो हेतू त्या निमित्तानं साध्य झालेला आहे की माझी आजी महाराष्ट्रभर पोहोचली.
1: बरोबर.
0: आणि ती पोहोचली या अर्थानं की अनेकदा मला काही मुलांचे फोन येतात. मी एका शाळेमध्ये गेल्यानंतर तर त्या शाळेतली मुलं मला सांगत होती की सर, तुमच्या या पाठाच्या निमित्तानं पहिल्यांदा आम्ही आमच्या आजीला बोलायला लागलो. आणि त्यानिमित्तानं आमच्या असं लक्षात आलं की आजीकडे आपल्यापेक्षा खूप ज्ञानाचं भांडार आहे.
1: बरोबर.
0: त्यानिमित्तानं महाराष्ट्रातली तरुण मुलं आजीकडे पुन्हा एका वेगळ्या अंगाने बघायला लागली ही माझे त्या पाठाच्या अनुषंगाने सगळ्यात मोठी उपलब्धी.
1: सर, अशा पद्धतीनं अनेक बाकीच्या काही साहित्याचा सुद्धा आपल्या विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे, तर मग हे साहित्यिक दृष्टीनं आपल्याला किती महत्वाचं वाटतं?
0: आजचा जर काळ आपण पाहिला तर साहित्य किती वाचतील, मुलं काय करतील हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट असते की तुम्ही तुमच्या काळाच्या नोंदी करून ठेवत पुढे गेलं. कलाकृती लेखकांनी लिहावी का? तर ती लिहावी. पण ती का लिहावी याचं जर तुम्ही मला विचाराल तर त्याचं एक उत्तर असं आहे की तुम्हाला जर समाजाला किमान एखादी गोष्ट नवी सांगता येत असेल, किमान एखादं विधान समाजासाठी काही करता असेल तर लिहा. अन्यथा इतर लिहितायत म्हणून तुम्ही लिहू नका.
1: म्हणजे लेखन का करायचं याची सुस्पष्टता लेखकाच्या समोर असली पाहिजे. सर, आपण अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत, त्यांची संख्या खूपच मोठी आहे. तर या संशोधनांच्या विषयांमध्ये कोणकोणते विषय आपण हाताळलेले?
0: मला एकतर कादंबरी हा वाङ्मय प्रकार माझा जास्त आवडीचा आहे.
1: बरं.
0: आणि माझं PhD पण मी कादंबरीच्या विषयावरतीच केलं. 1960 नंतरची बदलती कादंबरी असा माझा PhD विषय होता. आणि दुसरा एक फायदा मला असा झाला की मी भाषा विज्ञान पण शिकवत होतो आणि कादंबरीची समीक्षा पण समजून घेतो. त्याच्यामुळे भाषेचं साहित्यामध्ये काय योगदान असतं हे अधिक लक्षात यावं म्हणून मी कवितेवरती समीक्षा लिहित गेलो, कादंबरीवरती समीक्षा लिहित गेलो, कथेवरती समीक्षा लिहित गेलो. पण समीक्षा लिहिताना माझा मुख्य उद्देश हा राहिला की एखादी कलाकृती कशी वाचावी याचं भान नवीन वाचकांना देणं हा माझ्या समीक्षेचा मुख्य हेतू राहिलेला नंबर एक. आणि नंबर दोन, दररोज व्यवहारामध्ये वापरली जाणारी भाषा साहित्यामध्ये कशी येते तर हा माझ्या समीक्षेचा केंद्रबिंदू राहिलेला.
1: एकूणच आपल्या शोधनिबंधांमधील विषय हे मराठी भाषेशी बऱ्याच अंशी संबंधित आहेत. सर, आपल्याला आपल्या साहित्यिक सेवेसाठी अनेक साहित्यिक पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्यांचं महत्व आपल्या दृष्टीनं काय आहे?
0: लिहिताना लेखकाच्या डोक्यात कोणता पुरस्कार नसतो. लिहिताना तो त्याच्या अनुभवाशी, त्याच्या जगण्याशी आणि त्याच्या भूमिकेशी जितका प्रामाणिक असेल तितकी त्याची कलाकृती त्याच्या स्वतःच्या विषयाला न्याय देऊ शकते. त्यामुळं पुरस्कार मिळणं महत्वाचं आहे का तर एका अर्थानं ते महत्वाचं नाही असं मी म्हणेन. पण त्याचवेळी तुमची कलाकृती वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीचा तो एक महत्वाचं माध्यम आहे. या लेखनाच्या अनुषंगाने जवळपास मला 20-21 पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये कवितेच्या शैली नावाच्या माझ्या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळाला. आगळ या कादंबरीला सोलापूरचाच अत्यंत प्रतिष्ठेचा असणारा भैरवरतन दमाणी पुरस्कार मला प्राप्त झाला. त्याच कादंबरीला वर्ध्यावरून दिला जाणारा मराठीतले पहिले कादंबरीकार बाबा पद्मनजी यांच्या नावाने दिला जाणारा तोही पुरस्कार मला मिळाला. तर असे किंवा त्याचबरोबर सोलापूरमधला मला मनोरमा साहित्य पुरस्कार पण मिळालेला आहे. कोल्हापूरचे मला दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिले जाणारे दोन पुरस्कार माझ्या कथासंग्रहालयक आणि माझ्या समीक्षेच्या ग्रंथालयक मिळालेला आहे. त्याच्याबरोबर जालन्याचा मुक्ताई पुरस्कार पण मिळालेला आहे. पुण्यातल्या एका संस्थेनं मला गुणवंत शिक्षक पुरस्काराने पण सन्मानित केलेला आहे. बार्शीचा बाबूरावजी डिसले जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. अकलूजचा एक मगर प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळालेला आहे. तर असे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि त्या पुरस्काराने मला लिहिण्याचं बळ मिळत गेलं आणि त्याहीपेक्षा माझं लेखन मुलांच्या पर्यंत वाचकांच्या पर्यंत पोहोचलं ही माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे.
1: सर, या सर्व साहित्यिक पुरस्कारांसाठी पुन्हा एकदा मी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राकडून आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि या मुलाखतीमध्ये एक शेवटचा प्रश्न घेते. आजची जी काही तरुण पिढी आहे किंवा नवोदित लेखक जे आहेत त्यांना आपण कोणता संदेश द्याल?
0: आजच्या तरुण पिढीनं मोबाईल पासून लांब राहावं नंबर एक.
1: बरोबर.
0: नंबर दोन, तुम्हाला जर लिहायचं आहे किंवा तुम्हाला जर वाचायचं आहे तर तुम्हाला काय वाचायचं आणि काय लिहायचं हे तुम्हाला स्वतःचे मार्ग शोधले पाहिजे. तरुण पिढीनं वाचकांकडे वळावं आणि त्यांनी ते सातत्यानं ठेवावं एवढा संदेश मी या निमित्तानं तरुण पिढीला देईन.
1: सर, आज आपण साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान मराठी साहित्याशी संबंधित खूप छान एक चर्चा घडवून आणलीत. आपला साहित्यिक प्रवास जो आहे तो आमच्या श्रोत्यांसमोर उलगडवून ठेवलात यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: नमस्कार.
1: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

शोधो साहित्य संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात कादंबरीकार प्राचार्य डॉ महेंद्र कदम यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आता ऐकूया झुंज या चित्रपटातलं रघुनाथ साळोखे आणि शिवप्रसाद भजनी मंडळ यांचं गीत, शब्द जगदीश खेबुडकरांचे, संगीत राम कदम यांनी दिलंय.

0: करून गेले अरे कलावान मी नाही कोणी माना कोणी मानू नका यात आमचे गाय आणि भगवंताची सर्वले पुरे एक पिता एक माय दत्त दर्शनला आणि जायातनी जायात जायात
1: लगेच
0: लगेच लगेच दत्त दर्शनला आणि जायातनी जायात जायात
1: आम्ही येणार
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली
0: अरे आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं
0: अरे आनंद पोटात माझ्या

Another day.

0: विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स.
0: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
0: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
0: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: अरे गणपा, परवा परवापासून तुला वाका येत नव्हतं आणि आता तर तर पळा लागलास की.
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर.
1: मोबाईल 9372144434.
5: कार्यक्रमातली पहिली लावणी नियोजनात गायिका शकुंतला.

0: श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान
1: इयत्ता तिसरी ते बारावी मुलींचं निवासी गुरुकुल
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ
1: संपर्क 87884614497
2: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार पण तू कसा ओळखलास सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
3: व्हीआर पवार साठी गल्ली सोलापूर
4: इंस्टाग्राम स्टोरी फेसबुक लाइक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
5: आदर्श साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी साठी गल्ली सोलापूर

इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतो. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे निवडक कार्यक्रम अर्थात निवडक कार्यक्रमांचे अपडेट्स आमच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध आहेत. तेव्हा फेसबुक, इन्स्टा आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलला अवश्य फॉलो करा आणि शेअर करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीतील सामन्याचं थेट वर्णन आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून अर्थात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर आता 9:15 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत. ठीक 10 वाजता हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आपली प्रसारित करणार. तेव्हा एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 सामन्याचं धावतं वर्णन. आता काही क्षणातच विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण आम्ही करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत हो, आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघानं हा सामना 8 विकेटनं जिंकला आहे. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 10 वाजले. आता प्रसारित करत आहोत हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. आजच्या संवादिका कविता वाघमारे.

हॅलो, आपली आवड या फोन इन कार्यक्रमात कविता वाघमारे बेदरकर आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे.

0: हॅलो, आपली आवड.
1: हॅलो, आपली आवड. नमस्कार ताई, मी दत्तवाड तालुका आशीर्वाद जिल्हा कोल्हापूरहून धनाजी खेमळापुरे बोलतोय ताई.
0: अच्छा, बोला, काय म्हणत.
1: काय नाही ताई, माझा व्यवसाय आहे, शेती दुकान आहे, जनावर आहेत आणि आकाशवाणीचे कार्यक्रम पण चांगले आहेत ताई. सकाळचा तुमचा दिनविशेष असतो ना, सकाळी सातारा सोलापूर केंद्रावर, तो म्हणा भक्तिगीताचा कार्यक्रम म्हणा, चांगले असतात. आणि कृषी वार्ता, किसान वाणी, आणि कसं असतं आता

0: विषयक माहिती जे तुम्ही सांगतात ते चांगली असते माहिती राहील.
1: म्हणजे गावकरी मंडळ ऐकता तुम्ही?
0: हो, गावकरी म्हणजे कोणत्या वेळेला कोणती पेरणी करावी, काय करावी, कशी करावी, औषध उपचार काय. आणि तुमचा मग ते मुंबई पीक केंद्रावरून होणारा तो कृषी आपला आरोग्यविषयक माहिती, पर्यावरणविषयी माहिती ती सुद्धा सकाळी चांगली प्रसारित होते ताई काय. आणि सोलापूर केंद्र म्हणजे कसं आहे ताई, तुमचं पासून लांब आहे परंतु आम्ही मोबाईल ॲपद्वारे ती गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो ताई. आणि आज शाहीर निवृत्ती पवार यांचा जन्मदिवस आहे, जन्मदिन असल्यामुळं मला आज त्यांच्याच आवाजातील लोकगीत ऐकायचं होतं ताई. गोफन फिरव गर गर हे गीत ऐकायचं होतं ताई.
1: अच्छा,
0: गीत पण चांगले आहे आणि त्यांची लोकगीत सगळीच चांगले आहेत काय. गावसा म्हणा, नागपंचमीच्या सणाला म्हणा, परमेश्वर प्रसन्न म्हणा काय, असे त्यांचे बरेच गीत आहेत. आणि गीत पण त्यांची सगळे म्हणजे कसं शेतकरी लोकांना, शेतकरी वर्गाला आवडणारी गीत आहे ती. लोकगीताचा ठेवा, अनमोल ठेवा हा आकाशवाणीवरती आहे. त्यांनी गायलेलं यापैकी कोणतंही गीत ऐकवलं तर चालेल, कारण का त्यांची गीतं, त्यांची म्हणा प्रल्हाद शिंदे म्हणा काय विठ्ठल म्हणा, हे खरंच एक महाराष्ट्रात देणगी देणगी आहे ताई. हे लोकगीत त्यांचे अविस्मरणीय असं लोकगीत आहेत,
1: अगदी खरं
0: अविस्मरणीय. आणि खरंच किती वेळा ऐकलं तरी पण ते म्हणजे समाधान वाटत नाही, एवढं भारी आहे त्यांची गाणी, सतत गुणगुणाण्याची गाणं आहेत काय. पूर्वी कसं रेडिओची संख्या कमी होती, त्यावेळी ही गीतं प्रसारित व्हायची नुकतं आलेले, आणि आता ते खरंच असं क्वचित

0: प्रसंगी ऐकायला मिळतात तेही आकाशवाणीच्या माध्यमातून. आणि आकाशवाणी खरंच आता पुढचं गाणं कुठलं लागणार, पुढचं काय आहे आम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही ते बरोबर टाइम सोडून गाणी प्रसारित करता हे खरंच एक अनमोल ठेवा आहे. आणि आकाशवाणीनं खरंच हे जपलेलं आहे आणि ओरिजिनल गाणी तरी.
1: छान, धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हालाही ते गाणं छान पैकी ऐकायला मिळणार आहे, सर्व श्रोत्यांना याचा आनंद मिळणार आहे.
0: आणि आपण कोण बोलत आहे?
1: कविता वाघमारे बेदरकर.
0: हा हा, बरे आहे ताई. आणि गाणे तुम्ही मला गाण्याचा आस्वाद घेऊ द्या आणि तुम्ही पण ऐका. आणि हे गीत माझी पत्नी संपत्ती केमलापुरे वर सुरेश साबळे व विजयकुमार स्वामी यांना हे गीताचा आस्वाद घेऊ द्या.
1: नक्की
0: आभार आहे काही.
2: अरे हा अरे हा, ददक पोर कणसावर बघ आल्या ती पाकर, आता चढकी रमा चढणावा.

कंसाच नदीच्या घाटी झाड हरीन आंब्याची मोठी जात हापूस साखर गोटी है जात हापूस साखर गोटी रसगवाड भारी चवत

0: आपली आवड?
1: मॅडम मी सुनीता सवयकर जे बोलते सोलापूरवरून, सोनीचे सगळे कार्यक्रम ऐकतो आम्ही.
0: पण नियम पाळून ऐकता का?
1: हो.
0: अच्छा,
1: महिन्याच्यावर झालं.
0: अच्छा बोला.
1: मला जाणं ऐकायचं अनुभव पुढवल्या निघालेला.
0: कोणता?
1: दिसती मगला सुखची प्रणवी. हो हो, गाणं सगळं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: अच्छा, छान गाणं सांगितलं.
1: आणि सगळ्यांना गाणं ऐकायचं नाव सांगू का?
0: हो सांगा.
1: विलास सवयसरदे, साक्षी सवयसरदे, अशोक सरोदे दादा आणि अनिता सरोदे दादा, सगळ्यांना गाणं ऐकायचं.
0: ऐकूया तुमच्या सर्वांसाठी हे छानसं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं.
1: पण वगैरे सगळं ऐकतो मी. खमंग रुचकर, सोलापूर दिनांक कार्यक्रम आवडतो.
0: खमंग रुचकर ऐकल्यात मग एखादा पदार्थ करून पाहिलाय का?
1: हो, त्या दिवशी पनीरची भुर्जी कसं बनवायचं हे छान आम्ही करून पण पाहिलं.
0: अरे वा, छान आनंद वाटला. छान झाली होती.
1: हो हो, पूर्वी ते 7 वाजता लागायचं ना अगोदर.
0: हा हा हा, चालेल. असेच कार्यक्रम ऐकत राहा, आनंद घेत राहा आणि ऐकूया तुमच्यासाठी सर्वांसाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: हो, थँक्यू.

0: हॅलो, आपली आवाज.
1: हो नमस्ते मॅडम. नमस्ते.
0: नमस्ते.
1: हाल तुमचे? तालुका अक्कलकोट इथून बोलतोय मी, इंदलबेग मिर्झा.
0: नाव नाही कळलं. मिर्झा आडनाव ना?
1: हा, आडनाव मिर्झा आहे मॅडम.
0: अच्छा, नाव?
1: नाव इंदलबेग.
0: इंदलबेग. अच्छा.
1: हा, जवळजवळ 20 वर्षांनी माझा फोन.

0: हॅलो, आपली आवड.
1: हो नमस्ते मॅडम. नमस्ते.
0: नमस्ते.
1: हाल तुमचं? तालुका अक्कलकोट इथून बोलतोय मी, इंदलबेग मिर्झा.
0: नाव नाही कळलं. मिर्झा आडनाव ना?
1: हा, आडनाव मिर्झा आहे मॅडम.
0: अच्छा. नाव?
1: नाव इंदलबेग.
0: इंदलबेग. अच्छा.
1: जवळजवळ 20 वर्षांनी माझा फोन लागला मॅडम.
0: बर.
1: माझ्या मते 20 वर्ष. हो, इतक्या वर्षांनी लागलं. बघा, ते 97 मध्ये काहीतरी लागलेलं आहे.
0: अच्छा.
1: मी एक शेतकरी आहे मॅडम.
0: बर.
1: मला ऐकायचंय गाणं आकाशी झेप घेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा.
0: खूप छान.
1: हो मॅडम, मला कृषी विषयक सगळे मला आवडतात. बघा, जी माहिती मिळते कृषी विषयक मला पूर्ण. मी कृषी विषयक ऐकण्यासाठी तर माझ्याकडे 2 रेडिओ आहेत.
0: घरात
1: 3 टीव्ही घरात असून देखील मी टीव्ही पाहत नाही.
0: बर.
1: शेतात मळ्यात गेलं तर माझं पॉकेट रेडिओ काय आणि एक मोठा रेडिओ आहे. घरात आलं की मोठा रेडिओ लावतो, शेतात गेलं की पॉकेट रेडिओ असतं मॅडम.
0: अच्छा.
1: हा, मला फक्त शेती विषयक माहिती मला लई चांगलं आवडतंय.
0: छान गाणं. हो, काय सांगाल गाण्याबद्दल?
1: गाण्यासाठी म्हणजे मॅडम कसं असतंय, ते काय बी असो पिंजऱ्यामध्ये ठेवायचं ते एक वेगळंच असतंय. ज्याला त्याला ते रानावनात भटकणारी पक्षी म्हणलं तर त्याला रसाळ फळे वगैरे कुठून मिळणार तसे ते पिंजऱ्यामध्ये मला सांगा. कुठलं पाहिजे ते निवडून खात असते. ते आंब्याची झाड आहेत माझ्याकडे, आता निवडून आंब खात असते ते.
0: उडून येणारे पक्षी.
1: हा, उडून येणारे
0: पक्षी. पिंजऱ्याच्या पक्ष्याला ते मिळत नाही.
1: नाही मिळणार ना मॅडम.
0: खरंय खरंय.
1: म्हणून ते मला गाणं चांगलं आवडतंय.
0: खूपच संवेदनशील गाणं तुम्ही सांगितलंय.
1: हो मॅडम.
0: खूप छान बोलून आपल्याला छान वाटलं. ऐकूयात तुमच्यासाठी.
1: हो मॅडम, धन्यवाद मॅडम तुम्हाला पण.
0: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो आपली आवड।
0: हेलो हेलो, नमस्कार।
1: नमस्कार
0: मॅडम, मी प्रवीण हनुमंत बागल, मुक्काम पोस्ट कातरकटा महादेव म्हणा, तालुका खटाव जिल्हा सातारा।
1: अच्छा, नाव काय म्हणाला?
0: प्रवीण हनुमंत बागल। नेहमी शिवते पण नियमाचं पालन करूनच फोन करतो।
1: वा, धन्यवाद, बोला।
0: तर काल वटपौर्णिमा झाली, काल काय कार्यक्रम नव्हता, म्हणून आज सगळ्यांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या सर्व श्रोत्यांना व स्टाफ परिवारांना हार्दिक शुभेच्छा।
1: धन्यवाद सर्व श्रोत्यांना आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। काय सांगाल?
0: वटपौर्णिमा म्हणजे पूर्वी कसं चूल आणि मूल यातच सारखा स्त्रिया अडकल्या जात होत्या, त्यासाठी एकत्रित येण्यासाठी हे सण समारंभ का केले जातात, आणि वडाचं महत्व म्हणजे त्याच्यातून ऑक्सिजन मिळतो स्त्रियांना, पूर्वक ऑक्सिजन मिळतो चांगलं, आणि त्या वडाखाली बसल्यामुळे त्यांची आरोग्य खूप चांगलं राहत, म्हणजे वटपौर्णिमेलाच वडाखाली जावं असं म्हणत
1: नाही,
0: दररोज गेलं तरी चालतं, 10 मिनिटं जाऊन तिथे जर प्राणायाम योगा वगैरे जर केले ना तर खूप छान वाटत।
1: खूप छान, खूप छान विचार
0: सांगितलं। स्त्रियांनीच नाही असं म्हणत आहे, सगळ्यांनी तसं केलं पाहिजे। आणि वटवृक्ष म्हणजे खूप वर्ष जगणार झाड आहे, कल्पवृक्ष असं त्याला म्हटलं जात। त्याला आजकाल ते बुडत चाललेलं आहे, झाड तोडणे, झाड तोडतावर जळणाला वापरणे, घरांना वापरणे, तर आणि वटपौर्णिमेला धागा गुंडवून त्याच आयुष्य उलट आणखीन कमी करतात।
1: खरं त्याला ते बांधल्यासारखं करतो आपण, आपले परंपरा म्हणून आपण बांधतो, पण काही पर्यावरण प्रेमी असे पण आहेत की जे महिलांच्या भावनेला धक्का लागू नये म्हणून करू देतात, आणि नंतर मात्र ते काढायचं काम करतात की जेणेकरून त्या वडाला सुद्धा मोकळा श्वास घेता येईल।
0: बरोबर आहे, बरोबर आहे, शास्त्र मार्ग तुम्ही करा ना।
1: खरं
0: आणि त्यावेळी खरं, त्यावेळी खरं वटवृक्षाचे एक तरी झाड लावू असं माग। तर आज खूप दुर्मिळ चित्रपट आहे, अलका कुबलचा पुनर्जन्म दाखवलेला आहे, समीर अलका कुबल यांचा, त्यात निशिगंधा वाडा आणि दीपक देऊलकर आहे, आणि अशोक सराफचं पण खूप छान काम दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये। चित्रपट आहे, वाट पाहते तुम्ही, त्या आशाताईंनी गायलेलं गाणं खूपच छान आहे।

0: हे गाणं सहसा ऐकायला कोणी लावत नाही, तर हेच गाणं लावं अशी माझी इच्छा आहे.
1: नक्कीच खूप छान तुम्ही गाणं कळवलं आणि माहिती पण छान सांगितली.
0: आणि मित्राची पसंती मी नाव सांगतो दोन तीन. तर सर्वात आधी श्रीयुत मी आमचे सनातनचे कार्यकर्ते विनायक ठिगळे, रामभाऊ गोडसे, विनोद भंडारी, उत्तम कोळी, एकनाथ देसाई आणि नवीन श्रीकंडे आणि आमचे चुलते जनार्दन बागल, श्रीनिवास कोळी मित्र, न पंकज सूर्यवंशी, जयकुमार बागल.
1: चला ऐकूयात सर्वांसाठी वाट पाहते पुनवेची या चित्रपटातलं गाणं. फोन केलात त्याबद्दल.
0: आजच राहील ना?
1: हो आजच रात्री.
0: चालते, नक्की लावा मिळेल.
1: नक्की ऐका.
0: धन्यवाद.

0: हॅलो आपल्यावर.
1: हॅलो आपल्यावर. नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी विकास वाले बोलतोय. पेंगी तालुका मंगळवाडा येतो. आकाशवाणीला जवळजवळ 1996 पासून सुरत आहे मॅडम. आज आपलं शोज गेल्या मंगळवारी पण लावलेला, पण ते जरा मी गाडीवर होतो, नेटवर्क मध्ये नव्हतो. कॉल होत चालला आणि इकडे झाला, परत काय लागणार नाही.
0: अच्छा.
1: हा मग आज घरी जाईल. मी गाडीवर असतोय. आज घरी गावाला जाय.
0: बर बर. काय करता गाडीवर असता? म्हणजे ड्रायव्हर आहात का?
1: हो मी ड्रायव्हर आहे मॅडम. ड्रायव्हिंग करतोय. ड्रायव्हिंग म्हणजे लॉंग रूटला असतो. इकडे आंध्र प्रदेश, तेलंगणा, इकडे अहमदाबाद. ज्यावेळेपासून आकाशवाणी मोबाईल वर ऐकूया लागलो मी, खूप छान वाटलं. आम्हाला बरं झालं. एफएम काय बाहेर चालत नाही ना आपल्या, म्हणजे सोलापूरच्या बाहेर गेलं का एफएम चालत नव्हतं. मग ज्यावेळेपासून ऍप आलं त्यावेळेपासून म्हणजे मस्त झालं.
0: म्हणजे तुमच्या आवडीची गाणी, तुमचा आवाज, तुमच्या आवडत्या स्टेशन वरून तुम्ही जिथे आहात तिथे ऐकायला मिळत आहे.
1: हो हो. आणि

0: नाही तर न चुकता म्हणजे आम्ही घरातली सर्वजण वाटतो, घरात पण रेडिओ आहे आमच्या.
1: बर बर.
0: हा सोलापूर दिनांक ऐकल्याशिवाय म्हणजे आपला दिवस चालू झाला नाही असं वाटतं. आणि म्हणजे जे आपली पत्रावर आधारित आपली आवड होती ना त्याला पण पत्र पाठवत होते. एस एम एस वर आहे ना त्याला पण गुजरेसला केलता एस एम एस झालता सांगेल आमचा. आणि रात्री प्रतिबिंबला पण संदेश पाठवलेला तो पण सामील झालेला होता. त्याबद्दल बी धन्यवाद. आणि गाणं ऐकायचं होतं मॅडम आमच्या लहान मुलीला ऐकायचं गाणं, त्यासाठी ट्राय करत होतो. चिवताई चिव माझ्या अंगणात ये आवडीचं गाणं आहे तिच्या.
1: हे अल्बम आहे की चित्रपटातलं आहे?
0: अल्बम मधला आहे, चित्रपट नाही. एक बालगीत किंवा लोकगीत मधलं आहे मला.
1: म्हणजे हेच ऐकायचं चिवताई चिव.
0: चिवताई चिव माझ्या अंगणात ये ते मुलीला ऐकायचंय. दुसरीला मुलगी हर्षली वाले नाव आहे ते. आणि तिने या गाण्यावर शाळेत डान्स घेतलेला होता. तिचं गाणं पण तोंडपाठ आहे गाणं पण. पण तिला रेडिओवर ऐकायचंय तिच्या नावाजवळ.
1: अच्छा अच्छा. हे गाणं तिला ऐकायचं रेडिओवर. चालेल ठीक आहे. घेऊयात या छानशा बालगीताचा आनंद तुमच्या कन्येसोबत. धन्यवाद.
0: ओके.

0: इकडे पावसाने हजेरी लावली आहे म्हणायला हरकत नाही.
1: हो तेच पांडुरंगच आहे करणारा सगळं
0: खरंय.
1: त्यामुळे लावून बघा म्हणलो. मागच्या कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधला होतं त्या वाटत मला बहुतेक. गीत ऐकूया आज आपण. रोशन सातरकर आहेत ना, पार्श्वी गायिका गाण कोकिळा रोशन सातरकरची लावणी ऐकायचं होतं. उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला आळद लावा.
0: चालेल, ऐकूयात तुमच्यासाठी ही छानशी लावणी. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड.
1: हा नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: आकाशवाणी कार्यक्रम आहे. हॅलो, आपली आवड.
0: हा, रेंज मध्ये येऊन पुन्हा एकदा बोला.
1: ए आहे बालाजी दोनकडे, खंडगाव तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड.
0: हा,
1: काल पाऊस झालेला आमच्या भागामध्ये.
0: अच्छा,
1: पेरणीला सुरुवात झालेली आहे.
0: हो,

0: मागच्या कार्यक्रमात तुमच्याशीच संवाद साधला होतं त्या वेळेला मला बहुतेक. गीत ऐकूया आज आपण. रोशन सातरकर आहेत ना, पाळशी गायिका, गाण कोकिळा, रोशन सातरकरची लावणी ऐकायचं होतं. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला आळद लावा.
1: चालेल, ऐकूयात तुमच्यासाठी ही छानशी लावणी. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपल्यावर.
1: आम्ही डीआरएम ऑफिस मधून बोलतो, रेल्वे कर्मचारी.
0: डीआरएम ऑफिस मधून?
1: हा, डीआरएम ऑफिस मधून. रेल्वे अशोक राम गाडगे, राहणार गोरवणची.
0: बर, अशोक गाडगे.
1: अशोक गाडगे.
0: हा,
1: डीआरएम ऑफिस रेल्वे कर्मचारी आहे मी.
0: बर बर, पहिल्यांदाच लावलाय का?
1: नाही, याच्या अगोदर एक लावलो, तर 6 वर्ष झालं की.
0: बर बर बर. हा,
1: आम्हाला ते सगळ्या शिंदेचं भक्तिगीत लावत होते विठ्ठला पाहिजे झाली बाजू.
0: छान.
1: मग ते आम्हाला पण सगळ्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो मी.
0: आणि भक्तिगीत सांगितलं प्रल्हाद शिंदेचं, कारण आषाढी वारीचे वेद सगळ्यांना लागलेले आहेत.
1: आषाढ वारीचं, आषाढ
0: वारी. वारी पण करता का?
1: नाही, वारी नाही करत काही. एवढं उपास तेवढं असते, बाकीचे काय एवढे.
0: अच्छा,
1: कर्मचारी होतो मी ऑफिस मध्ये, म्हणजे कार्यालय असल्यामुळे. आता हे झालं, आता रेटर झालो ना, मग आता हे झालं घरी.
0: छान, आता घरी विठ्ठलाची भक्ती आणि वारी हे दोन्ही तुम्हाला घडतंय.
1: ठीक आहे, ठीक आहे,
0: चालेल. ठीक आहे, ऐकूया तुमच्यासाठी प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे छानसं भक्तिगीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: ठीक आहे, थँक्यू.

0: हेलो, आप लिया पर?
1: हेलो, नमस्कार मैम।
0: नमस्कार, कौन बोलता है?
1: मैं सिद्धराम माये बोलता हूँ।
0: कुठून?
1: बोलते
0: अच्छा, बोला।
1: आपने गाणं ऐकायचं होतं। मी ऍक्च्युली आकाशवाणी केंद्रावरून म्हणजे श्रोता आहे, मराठी गाण्यांची आवड आहे।
0: बर,
1: मी प्रॉपर सोलापूरचाच आहे, तब्येतपर्यंत आहे। तर कधी कधी थोडस वेळ मिळालं की गाणं वगैरे ऐकतो मी।
0: अच्छा,
1: तर मला एक माझ्या पसंतीचं गाणं ऐकायचं होतं।
0: कोणतं?
1: सागरी किनारा। सध्या क्लायमेट आहे छान आहे, वातावरण चांगलं आहे आणि पाऊस पावसाचं वगैरे आहे। तेच म्हणलं की एकदा कधी नाही तो वेळ मिळाला, आम्ही फोन केला
0: आणि आज फोन लागला तुमचा। छान, कार्यक्रमात स्वागत आहे।
1: आधीपासून मराठी गाण्यांचं जास्त आवड, गारवा गारव्यांचा वगैरे ते गाणं आवडतो। मराठी गाण्यांमध्ये बरेच काही केंद्रमधले वगैरे गाणे
0: आवडतात।
1: आधीपासून जे चालू होते एकदा फोन करून बघावं, नेमका फोन लागला।
0: अच्छा, छान। आणि हे गाणं तुम्हाला आज तुमच्या संवादासोबत ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल। चालेल, ठीक आहे, ऐकूया तुमच्यासाठी हे छानसं तुमच्या आवडीचं गाणं। फोन केलात त्याबद्दल धन्यवाद।
1: ओके, थँक्यू।

0: श्रोते हो, ज्या श्रोत्यांनी आज पहिल्यांदा कार्यक्रम ऐकला आहे त्या नवीन श्रोत्यांसाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-22-65-17-41 पुन्हा एकदा 94-22-65-17-41 बरं आहे तर श्रोते हो, कविता वाघमारे बेदरकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: हॅलो, आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या 16 केंद्रावर.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या निवडक कार्यक्रमांचे अपडेट्स आता आमच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध असतात, तेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर देखील करा.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील आमचं प्रसारण उपलब्ध असतं. रात्रीचे 11 वाजता सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही